ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
3: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अनेक संकट येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला तोंड देत देत, त्याला सामोरं जात जात ते आयुष्यात एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा हा प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री सुधाकर राठोड यांना। ते 2003 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। 2003 साली पासआउट झालेले आहेत। मेकॅनिकल ही डिग्री घेऊन ते या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत। सध्या ते एंटरप्रेन्योर आहेत। राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतात पुण्यामध्ये, मूळतः सोलापूरचे आहेत। तेव्हा आपण त्यांचा जीवन प्रवास आज जाणून घेऊयात तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात। सुधाकरजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
4: नमस्कार, मी सुधाकर राठोड। रेडिओ तेरणा 90.4 मी खूप खूप आभारी आहे मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझे मनोगत सांगण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल।
2: अच्छा,
4: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।
2: सुधाकरजी, जसं की मी आत्ता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की आपण 2003 पासआउट झालेला आहात, तर साधारणतः आता एक 20 वर्षाचा कालावधी लोटतो आहे। तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 वर्षात पहिल्यांदा येतात की अगोदर आला होता?
4: 20 वर्षांमध्ये आद्यंतरी येऊन गेलो होतो मी।
2: हा हा, साधारणतः किती वर्षापूर्वी?
4: 6 वर्षाआधी मी येऊन गेलो होतो,
2: 6 वर्षाआधी 18 वर्षाच्या दरम्यान।
4: पण तेव्हा माझा टूर होता, माझा छोटासा टूर एरियामध्ये, औरंगाबाद वगैरे या साईडला। जसं वरवरती फिरती मी भेट घेतली, त्यामध्ये मी बरंच काही कायापलट पाहिला। इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर प्रमाणात इथे डेव्हलप झालेलं आहे आणि ज्या अजून सुविधा, ॲडिशनल सुविधा काही बऱ्याचशा इथे मी पाहतोय आणि रिअली हॅपी टू सी सिन्स दॅट डे। आणि मी खरंच भाग्यवान मानतोय की पहिला जो बॅच होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा 1999 जेव्हा सुरुवात झाली होती, मला आठवतंय 120 काहीतरी इनटेक कॅपॅसिटी होती। द फर्स्ट स्टुडंट्स, वन ऑफ दॅम, अँड वी आर टेकिंग दॅट लॉट ऑफ बेटर ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस फॅसिलिटर्स, आवर डिपार्टमेंट हेड्स, ऑल प्रोफेसर्स। तर फार आनंद वाटला मला त्या 4 वर्षाच्या जर्नीमध्ये। मी थोडक्यात काही तुम्हाला माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करेन।
2: जसं तुम्ही म्हणताय की 1999 तुम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता, तर तुम्हाला असं कसं जाणवलं की तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच ॲडमिशन घ्यावं? तुमचं स्कूलिंग कुठं झालं?
4: हा, माझं स्कूलिंग झालं सर गव्हर्नमेंट स्कूलिंग मध्ये, मी पासआउट आहे 10th।
2: अच्छा, कुठे?
4: सोलापूर महावीर हायस्कूल म्हणून सोलापूरमधनं।
2: बरं,
4: मराठी मीडियम, इट वॉज मीडियम। त्याच्यामध्ये नंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली कॉलेजमध्ये. मग लातूरमधनं मी 11th 12th केलं. मग त्यामध्ये काही चांगले पर्सेंटेजसुद्धा अचीव करायचा प्रयत्न केला PCM आपली कॅटेगरीमध्ये. याच्यामध्ये मला हा कॉलेज पहिला VRC कॉलेज भेटला होता नागपूरचा. त्यानंतर मला मेकॅनिकल घ्यायचं होतं स्पेशली. तेव्हा मेकॅनिकलमध्ये हा एक ऑप्शन ओपन झाला होता आणि मला माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जवळ होतं, ॲक्सेसेबल होतं. आणि थोडंसं माहिती काढून घेतली होती TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हाऊ इट हॅज बीन, बॅकग्राऊंड त्याचा कसा होता, तिथले फॅसिलिटी गुणगुण होते, त्याचा पासआउट कसे, तिथनं पासआउट जे काही विद्यार्थी झालेले आहेत ते कुठं कुठं कसे प्लेस झालेले. मग माझी जर्नी स्टार्ट झाली, नवीन होतो इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण माझ्या फॅमिलीमध्ये नवीन होता.
2: नवीन होता, अच्छा.
4: कारण बरंचसा बॅकग्राऊंड पाहिला तर माझे सर्व जे काही रिलेटिव्ह आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस मिलिटरी वगैरे ह्या सेक्टरमध्ये आहेत. मला तो म्हणजे तो आम्हाला कधीच अवेअरनेस या नॉलेज एक्सपिरियन्स भेटला नाही. मी पहिला तो त्यामधनं जेवढं काही प्रयत्न केलं की एक डेअरिंग केली, चला आपण इंजिनिअरिंग करूया. आणि स्वप्न होतं, छोटंसं स्वप्न होतं आधी, म्हटलं चला साकारूया आपण, काय होऊ शकतं पाहूया. जर्नी स्टार्ट केली आणि त्यामध्ये बरंच प्रमाणात या 4 वर्षात एवढी साथ भेटली, सगळ्या प्रोफेसर लोकांची साथ भेटली मला, टीचर्स एवढे म्हणजे फंटास्टिक. आपले मित्र सुद्धा तसेच होते आणि खेळीमेळीचं वातावरण होतं या 4 वर्षात. कधीही म्हणजे असं नाही, जिथं पाहिजे तिथं डिसिप्लिन होतच, जिथं पाहिजे तिथं प्रॉपरली मॅनर्स एटिक वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या. आणि अभ्यास म्हणजे अभ्यास आपल्या ठिकाणी, कोणीही कुठल्या गोष्टीचं तिथं डिस्काउंट आम्हाला कधी भेटलेलं नाही आहे. पॉईंट नंबर 1 की हा असा आहे, इकडे विद्यार्थी आहे तो जरा थोडा हुशार आहे. काही विद्यार्थी जरा थोडंसं कमी बॅक वगैरे राहायचा, आमच्या इथले प्रोफेसर त्यांना सपोर्ट करायचे की बाबा तू काहीतरी असं गायडन्समध्ये थोडंसं प्रयत्न कर, असं काढायचा प्रयत्न कर सब्जेक्ट, चाहे तो मॅथ्स असू दे, थर्मोडायनॅमिक असू दे, सॉम असू दे, टॉम. हे थोडंसं जरा फिअर मनात असायचं की हे सब्जेक्ट निघेल का नाही, कारण बरेचसे विद्यार्थी आपले थोडंसं बॅकग्राऊंड मराठी मिडियममधून आलेले असायचे, गावाखेड्यातनं आलेले असायचे, त्यामुळे थोडंसं फिअर असायचंच.
2: म्हणजे 2003 पासआउट झालं, 1999 हे 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आउट ऑफ स्टेटचे वगैरे मुलं होते, कारण
4: OMS त्या वेळेला काही होते. हा ते कॉम्पिटिशन एक फार स्ट्रॉंग होतं आमच्यासाठी की ते OMS त्यांचं शिक्षण झालं होतं CBSE मध्ये, आमचं शिक्षण SSC बोर्ड मध्ये झालं होतं. मग तो जर थोडा डिफरन्स आम्हाला जाणवायचा प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, कारण थोडंसं इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, आम्हाला थोडेसे एफर्ट जास्त करावं लागत होतं थोडं समजण्यासाठी सुद्धा, आणि इंटरप्रिटेशन आणि एक्झिक्युशन थोडंसं आकलन याच्यामध्ये थोडंसं व्हायचं आम्हाला. पण तरी पण प्रोफेसरचे, जसं मी वारंवार म्हणतोय की प्रोफेसरची प्रत्येक वेळेला साथ भेटत गेली. आम्हाला गायडन्समध्ये कुठलंही काही पटलं तर त्यांनी नाही नाकार नाही कधी दिला. पर्टिक्युलर कुठलंही इक्वेशन राहू द्या, वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये सर अडचणी आहेत ते कसं सोडू शकतो आपण, चाहे थर्मोडायनॅमिक्स असू दे, हीट ट्रान्सफरचं असू दे, कुठलंही असू दे, दे ऑलवेज बीन सपोर्टिंग. हे नाही मला टाईम नाही आहे, तू आता नको येऊ, असं नको येऊ, नो नेव्हर. हे मला ती गोष्ट मला वारंवार जाणवली ह्या 4 वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि हाच एक की पॉइंट असेल मला वाटतंय, म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे काही 4 ओळी आहेत पण ते फार महत्वाचे आहेत. ह्यातले असे बरेचसे का पॉईंट आम्ही घेऊन ते पुढे गेलो आमच्या करिअरच्या याच्यामध्ये. आणि त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही ते एक दिसतच आहे, ते राईज दिसत आहे. जसं आम्ही 2003 मी जसं पासआउट झालो, पहिली माझी कॉर्पोरेशन होती मिंडा कॉर्पोरेशन. मिंडा कॉर्पोरेशनमध्ये मी ॲज अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो GET म्हणून. मग त्यानंतर माझी जर्नी काही कुठे थांबलीच नाही डिझाईन डिपार्टमेंटमध्ये. मग त्यामध्ये थोडं समजत गेलो IIT पब्लिक, त्यावेळेला NIT पासआउट, ते थोडेसे जरा थोडंसं अपलिफ्ट असायचे आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये. पण आपण मी म्हणलं आपण कुठं कमी नाही, आपण TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पासआउट आहोत.
2: अच्छा,
4: म्हणलं बघूया.
2: अच्छा
4: ठीक आहे, चालेल.
2: आता हे 2003 नंतरचं मग हे तुमची जॉबची जर्नी डायरेक्ट सुरू झाली होती की तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा काही स्ट्रगल करावं लागलं?
4: नाही, डायरेक्ट स्टार्ट झाली, स्ट्रगल करावंच लागलं सर. म्हणजे कॅम्पस नव्हता हा भाग वेगळा आहे, पण जो आम्ही इथनं जे काही गोष्टी घेऊन गेलेल्या आहोत, वेदर इट इज सब्जेक्ट नॉलेज, वेदर इट इज इंटरपर्सनल स्किल्स, ते आमच्याकडे होतं, त्याच्या आम्ही ते कॅटर केलंच. म्हणजे काही ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस जे काही इंटरव्ह्यू व्हायचे आम्ही क्रॅक केले. त्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत मला जेवढं आठवत आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये, वेदर इट इज बीन IT ऑर मेकॅनिकल, ते डायरेक्टली सिलेक्टेड इन अ TCS, इन्फोसिस, विप्रो, GE, लाईक अ कंपनी विच इज बीन टॉप 10 कंपनीज. देअर ॲप्टिट्यूड वॉज व्हेरी टफ, फार टफ असेल त्यांची ॲप्टिट्यूड, जे की आपण कधी पाहिलेलं नाही. पण तुम्हाला तेच म्हणतो ना, काही की पॉईंट आम्ही इथनं घेऊन गेलो होतो की त्या बळावर वेदर इट इज मॅथमॅटिकल स्किल राहू दे किंवा वेदर इट इज इक्वेशन्स वगैरे, आम्ही त्यामुळे ते कॅटर करत करत आम्ही पुढं आमचा प्रवास चालू झाला तिथून.
2: बर बर बर. मग आता हे जे तुमचं 20 वर्षाची जर्नी आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे एंटरप्रेन्युअर झालात म्हणजे तुमची राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काढली त्याचं कधी तुम्ही म्हणजे हा सेटअप केला का, कधी तुमच्या ते मनामध्ये आले की आपण असं काहीतरी सुरू करायला हवं?
4: सर हे माझं स्वप्न आधीपासून म्हणजे थोडंसं होतंच, त्यामध्ये चुणूक होती की काहीतरी प्रयत्न करायचा की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून पाहूया.
2: बर.
4: लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं म्हणजे इट्स नॉट जस्ट हॅव टू बी बिकम मीन्स 9 to 5 जॉब की त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करा फक्त जॉब करायचा आणि एवढंच करायचं. डेफिनेटली ऑलवेज ईच अँड एव्हरी एरिया इज अ युनिक.
2: तसं तुमच्या डोक्यात
4: होतं आधीपासून की आपण सो आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला पाहिजे.
2: बरोबर.
4: मग ही प्रेरणा माझी जवळपास सर मी वेन आय वॉज इन टाटा मोटर्स ERC आर एन डी डिपार्टमेंटमध्ये होतो तेव्हा मी बऱ्याचशा एरियामध्ये माझं इंटरॅक्शन व्हायचं, व्हेंडरमध्ये असू दे या इंटरनल कस्टमर्स असू दे त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन व्हायचं वेळच्या वेळेला. त्यांच्यामध्ये म्हणलं अरे आपण काही नाही करू शकत, काही वेगळं सेटअप का करू शकत नाही आहे, वेगळी एंटिटी का एस्टॅब्लिश करू शकत नाही आहे, फक्त फंडच हा मॅटर नाही करत आहे, त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस आणि क्वालिटी लॉजिस्टिक्स अँड डिलिव्हरेबल हा फार महत्वाचा आहे. आपण ते शिकूया काही हरकत नाही, बॅकबोन नाही आपल्याकडे, बिझनेसची आपल्याकडे स्किल नाही आहे पण शिकायला काय हरकत आहे, आपण शिकू तर शकतो ना. हा वसा मी घेतला त्या वेळेला. ही गोष्ट आहे सर जवळपास 2008-09 ची गोष्ट आहे.
2: 9-9 पास आउट झाल्यानंतर 5-6 वर्षानंतर
4: 6 वर्षानंतर ते थोडं काय काय काही गोष्टी शिकत गेलो मी. मग काही त्याच्यानंतर मला बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या. वोल्वो आयशरमध्ये जॉईन झालो, त्यानंतर काही टायर 1 मध्ये मी आपलं थोडस एक्सपिरियन्स मी गेन केलं, त्यामध्ये ISA एक होतं इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह USC कंपनी होती. मग तिथनं मग मला एज्युकेशनला थोडंसं सुरुवात झाली की आपण आता बिझनेस. त्यानंतर मग जसं माझं 2008 माझं लग्न झालं होतं, माझ्या वाईफ MBA सेल्स मार्केटिंग केलं होतं आणि मुंबईमधनं त्यांची तर साथ होतीच, प्रत्येक वेळेला मोटिवेशन त्यांचं होतंच थोडं थोडं थोडं थोडं, कोणीतरी साथ पाहिजे म्हणतात तसंच म्हटलं प्रयत्न करूया. प्लॅनिंग केलं 2-3 वर्ष प्रॉपरली प्लॅनिंग केलं त्या गोष्टीबद्दल. प्लॅनिंग केल्यानंतर मग ते एक्झिक्युशन करायला थोडासा वेळ लागला, मध्ये कोविड आलं, कोविडच्या ड्युरेशनमध्ये आम्ही ते एस्टॅब्लिशमेंट केलं, सुरुवात केली 2019-20 आम्ही सेट केलं.
2: मग ह्या मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा जॉब सुरू होता कसं होतं?
4: हो जॉब चालू होता,
2: जॉब चालू होता पण साईड बाय साईड.
4: हा ह्या गोष्टी म्हणजे साईड बाय साईड म्हणजे फक्त एक्झिक्युशन प्लॅनिंग माझं चालू होतं पूर्णपणे की असं कुठल्या सेक्टरमध्ये करायचं,
2: अच्छा
4: कुठली सेक्टर चांगली राहील,
2: अच्छा
4: ज्याच्यामध्ये आपली स्वतःची कॉम्पिटन्सी असेल त्या एरियामध्ये. जसं माझी स्वतःची कॉम्पिटन्सी Day 1 2003 पासून इंटिरियर एक्सटिरियर डिझाईन डेव्हलपमेंट ऑटोमोटिव्ह पार्ट्स, जसं आपण डॅशबोर्ड म्हणतो, कन्सोल, रूफ लाइनर, बंपर्स, लाईट, लॅम्प्स वगैरे वगैरे, त्यामध्ये माझी एक्सपर्टीज बिल्ट होत गेली. मग त्याच एरियामध्ये आपण करूया चालू झाला प्रवास. 2019-20 आम्ही राल्फ पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड एस्टॅब्लिश केले, रजिस्टर केलं. मग तिथून मग आम्ही छोटे आपले स्ट्रॅटेजी प्लॅन केला होता ऑलरेडी, म्हटलं तिथनं चालू केली आपली जर्नी आणि बाय डिफॉल्ट त्या गोष्टी जे काही प्रेझेंट केल्या होत्या कस्टमरच्या समोर दे आर रिअली हॅपी टू सी दॅट प्रोएक्टिव्ह अप्रोच विथ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बॅकअप विदाउट हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स. दे वर इन्व्हेस्टेड इन अ कॅपेक्स, आपल्या कंपनीमध्ये त्यांनी कॅपेक्स इन्व्हेस्ट केला. मग तिथून मग माझी जर्नी जी स्टार्ट झाली ती आतापर्यंत मी मागं वळून नाही पाहिलं आहे. हॅपीली आय वुड लाईक टू से हिअर ॲज ऑन टाइम 16 कस्टमर्स आर रजिस्टर्स विथ अस अँड दॅट महिंद्रा टाटा हे आता मेजर कस्टमर आहेत आमचे.
2: बरोबर.
4: त्याच्यामध्ये
2: एवढ्या रिनॉन्ड कंपनी ज्या आहेत त्या तुमच्या हे मग तुमचा राल्फ पॉलिमर असा आहे ना? मी मित्रांनो परत एकदा आपल्याला थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ती श्री सुधाकर राठोड यांच्याशी. ते 2003 पासआउट आहेत, मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, मूळतः सोलापूरचे आहेत, सध्या पुणे येथे एंटरप्रिन्युअर म्हणून कार्य करत आहेत. स्टार्टअप आहे त्यांचं राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, पण त्याला पण 2-3 वर्ष आले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं हे वर्क चालू आहे. तर राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कशामध्ये नेमकं डील करतं, म्हणजे तुमचं वर्क काय नेमकं आहे?
4: हा एकंदरीत राल्फ पॉलिमर्स हे बेसिकली जेव्हा आपण विजन घेऊन एक आपण या मार्केटमध्ये आलो, माझं विजन पहिल्यापासून होतं की जे एक्सपर्टीज मॉडेल्स जे सेल करतात, फॉर एक्झाम्पल ल्युमॅक्स आहे, तो एक मॉड्यूल सेल करतो, तर त्या मॉड्यूल आणि OEM मध्ये तर देर हॅविंग अ गॅप बिटवीन फॉर एक्सपर्टीज इन पर्टिक्युलर मटेरियल्स. मग आम्ही डील करतो ते फक्त पॉलिमर मटेरियल्समध्ये, त्यांचा बॅकबोन आम्ही म्हणतो. वी आर ट्राईंग टू बिकम दॅट बॅकबोन टू ल्युमॅक्स, लाईक अ ल्युमॅक्स. देर आर नंबर ऑफ कंपनी, हेला स्विचेस, सुब्रोस, देर आर अँड नंबर ऑफ मॉड्युल्स आर देअर विच इज फिटिंग इन अ व्हीकल. व्हीकलमध्ये फिट होतात बरेचसे मॉड्युल्स. आता तुम्ही व्हीकल पाहता, व्हीकल ही जवळपास 3000 कंपोनंटनी बनते.
5: अच्छा, ओके.
4: एक कुठलीही व्हीकल ही 3000 कंपोनंटनी बनते.
5: हे तर मला पहिल्यांदा.
4: हा, तर त्या कंपोनंटमध्ये तुमचं ब्रेक सिस्टीम असतं, चॅसिस असतं, सस्पेन्शन असतात, तसे बरेचसे मॉड्यूल्स आहेत. मग त्या मॉड्यूलचा एक बॅकबोन बनणं फार गरजेचं आहे, की त्यांचे प्रत्येक एक्सपर्टीज असणं, त्यांना ते व्हायबल नसतं, कमर्शियली व्हायबल नसतं, ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर बी व्हायबल नसतं. इट्स नॉट व्हायबल टू मॅनेज एव्हरीथिंग. सो नाव मग हु इज गोइंग टू बिकम दॅट वन गुड हँड ॲज एक्सपर्टीज अँड पॉलिमर. सो वी वर ट्राईंग टू बिकम दॅट. आणि ॲज ऑन टाईम आय ए सी, विरॉक पॉलिमर्स, ल्युमॅक्स, सिग्मा इंटरनॅशनल, पिनॅकल, एनसिस, फिरोशिया, ग्रुपो अँटोलिन, हेवल्स, युनिलिव्हर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा, स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दॅन देर आर सुप्रीम ग्रुप्स, सुप्रीम नॉन ओवन अँड सुप्रीम ट्रिओन, विच इज अ लिडिंग. We have been supporting since last 4 years. Yeah, and they're happily. And as on time, मला एक सांगावं लागेल की झिरो पीपीएम हा फॅक्टर असतो. म्हणजे आतापर्यंत झिरो इन्सिडेंट फॉर द एनी सेफ्टी कम्प्लायन्सेस, झिरो डिफेक्ट. म्हणजे आपल्या इथं जे काही सपोर्ट, इथं आपलं पार्ट जातात वगैरे, ते आम्हाला अवॉर्ड भेटलेलं आहे. आयएसओ ही सर एक सिस्टीम असते, क्वालिटी सिस्टीम असते, त्या डिसिप्लिनने आपल्याला काम करावं लागतं. आयएसओ एक सुरुवातीची सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आयएटीएफ इज लिटल बिट अपग्रेड. मग त्या हे सिस्टीमनुसार आपल्याला आपलं जे इंटरनल जे काही को स्ट्रक्चर काम करतात, वेदर इट इज बीन इंटरनल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, एचआर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, लॉजिस्टिक आहे, त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काम करावं लागतं. आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं, की जे काही ओईएम्स आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, जसं व्हीकल, टाटा मोटर्स, स्कोडा ऑटो, हेवल स्विचेस, युनिलिव्हर, ह्या त्या सिस्टीमला रिलाय करतात. कारण एक डिसिप्लिन मॅनर्सनेच ते प्रोडक्ट कुठेतरी डिलिव्हर करू शकतात. कारण दे ऑल्सो बी अँड काउंटेड ॲज अ वॉरंटी अस्पेक्ट फॉर इच अँड एव्हरी मॉड्यूल. जे काही ते कंपनीमध्ये सेल करतात बाहेर कस्टमरला, कारण तो सुद्धा डिझर्व करतो की क्वालिटी मला पाहिजेत. तो आज 10 लाख रुपयाची गाडी घेतोय, तर डेफिनेटली ही डिझर्व टू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट.
5: बरोबर आहे, बरोबर आहे.
4: त्यामुळे त्या डिसिप्लिनने ते कुठेतरी सेट असणं गरजेचं आहे, की असं नाही की बाबा गाडी जातोय आपला 80 किलोमीटर लावून ब्रेकच लागत नाही. मग ते कुठेतरी हे सिस्टीम असणं गरजेचं आहे, की तो पार्ट येतो कसा, त्याचा क्वालिटी स्पेक्स कसं आहे, त्याचं ड्रॉइंग काय रिलीज झालेलं आहे, कुठल्या स्पेक्सने रिलीज झालेलं आहे, मग त्याचा चेक काय, चेक्स कुठले कुठले चेक्स आहेत, त्याचं मग फायनली पीडीआय काय होतं, ते जेव्हा मॉडेल व्हीकल मध्ये लागल्यानंतर त्याचा फायनल पीडीआय काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिसिप्लिनने सिस्टीमने जातात, चेक पॉईंटने. त्यालाच आपण हे क्वालिटी सिस्टीम, जसं तुम्ही म्हणले ना आयएसओ, आयटीएफ वगैरे, ते इंटरनली देर आर नंबर ऑफ टीपीएम, टीक्यूएम, कायझन वगैरे आहेच.
5: मग आज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा इथं आलेला आहात, म्हणजे वहिनी पण आहे सोबत, जसं म्हणतात की तुम्ही, त्यांनी पण एम

0: ऑलवेज आमचं बॅकबोन आहेत कंपनीच्या.
1: तर सुधाकरजी, मी परत एकदा तुम्हाला आता त्या थोडस एरामध्ये घेऊन जातो 2003 च्या. मला वाटतं बहुतेक कालच मी इंटरव्ह्यू केला होता, तर बहुतेक तुमच्या 2003 च्या बॅचचे असतील.
0: ओके.
1: राज कोळपे आणि पांडुरंग कवडे म्हणून, त्यांनी पण काहीतरी कंपनी वगैरे स्टार्ट केली पुण्यामध्ये, आणि काल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2000 च्या काळामध्ये त्यावेळेस रिसेशन चालू होतं थोडंसं इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, असा काहीतरी विषय होता. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही जाणवलं का की त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना आपण एखाद्या रॉंग फील्डमध्ये आलो किंवा असा काही विषय झाला?
0: सर, सब्जेक्ट हा रुमर्स वगैरे येत राहतात.
1: बर,
0: आता 2000 चीच गोष्ट नाही आहे. जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा सुद्धा रिसेशन येऊन गेलेले आहेत. बरेच म्हणजे अप्रेझल नाही झाले होते, बरेच लेऑफ सुद्धा झालेले आहेत बरेच एम्प्लॉईजचे. पण तो फेज असतोच. मला म्हणजे आवर्जून इथं नोट करायला इच्छा आहे की हा फेज प्रत्येक डाऊन अँड फॉल असणारच आहे या इंडस्ट्रीजमध्ये, कारण इट इज बीन प्युअरली डिपेंड ऑन द मार्केट. मार्केटची डिमांड काय आणि मार्केटचा ट्रेंड काय, ते तुमच्या ह्याच्यावर नाही चालत आहे की तुम्ही काय अपेक्षा करताय. जसं अपलिफ्टमध्ये जसं आता काही व्हेकल्स आहेत सेफ्टी नॉर्मनी येतात, तर डेफिनेटली कस्टमर त्या साईडला जाईल. काही जणांना मायलेज हवं असतं तर त्या साईडला जाईल. मग तेव्हा ते कुठल्या प्रोडक्ट पिक करेल ह्याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे तो डाऊन अँड फॉल होत राहणार आहे, चाहे ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल, मेकॅनिकल मार्केट असेल, या सॉफ्टवेअरचा मार्केट असेल. आता सॉफ्टवेअरमध्ये जसं AI आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये बरेचसे जॉब कटिंग होत आहेत, म्हणजे बरेचसं ऑटोमेशन बरेच प्रमाणात होत आहे. मग त्या एरियामध्ये जसं अपग्रेड करून जर घेतलं विद्यार्थ्यांनी या आता जे जॉब करत आहेत एम्प्लॉईजनी, तर डेफिनेटली दे विल ऑल्सो गोइंग टू बी सर्व्हाइव्ह अँड सस्टेन. नाहीतर मग हे डाऊनफॉल होतच राहणार आहे मार्केटमध्ये.
1: मग आता तुम्ही ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतात, जर आपण पाहायला गेलं तर मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, म्हणजे खास करून सोशल मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, इंटरनेटचा नव्हता त्या काळामध्ये. नुकतंच बहुतेक मला वाटतं मोबाईलची सुरुवात झालेली होती.
0: येस.
1: आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यावेळेसचं एज्युकेशन आणि आता ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रिन्युअर आहेत किंवा तुम्ही काही एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करत असणार आहेत, तर तुम्हाला काय फरक जाणवतो?
0: मी पहिले ऍडव्हान्टेजेस बोलेल. तर आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ऍक्सेस आहे.
1: बर,
0: कुठलीही जरी इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ऍक्सेस आहे आणि लिमिटलेस आहे आणि व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड पॉईंट, त्यावेळेला असं नव्हतं. पण त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस एक होतं की जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर त्या कोर सब्जेक्टमध्ये ती एक्सपर्टीज गेन करायच्या. तो ॲडव्हान्टेजेस होता आमच्या वेळेला. म्हणजे आता कोणी हिट ट्रान्सफरमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल आमचे एक माने म्हणून आमचे एक मित्र होते, इथनंच पासआउट झालेले, ते GE-मध्ये होते. त्यांनी एमटेक केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. थर्मोडायनॅमिक GE-मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सर, सेम लाईक दॅट, म्हणजे आय एम सेईंग की त्या सब्जेक्टमध्ये जे कोर एक्सपर्टीज झालेत, जसं माझं कोर, माझा जो हँड्स ऑन होता दाते सर, पाटील सर यांच्या कृपेने म्हणा की ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये माझा हँड्स ऑन फार चांगला होता, आणि त्या करिअरमध्ये मलाच खरंच तो मला इतकं म्हणजे हेल्प दिलं, म्हणजे इट वॉज हेल्प लॉट ऑफ की इमॅजिनेशन कसं असतं, डिझाईन काय असतं. सॉफ्टवेअर्स वगैरे असायचे पण इमॅजिनेशन हे फार महत्वाचं आहे आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक हे फार महत्वाचं आहे. त्याच एका त्या बॅकबोनने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पार करत गेलो. मग चाहे कुठलीही पार्ट डिझाईन करायचा असो, मग त्याचं मटेरियल कॅरेक्टरायझेशन काय असेल, डिझाईन अस्पेक्ट काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे त्याचं, मग परत तो पार्ट त्याचं व्हेकलमध्ये जाऊ कुठेतरी बसायला पाहिजेत, आणि वॉरंटी शेवटी फायनली येतेच. मग ह्या गोष्टी आहेत, तर त्यामुळे ती एक्सपर्टीज आम्हाला त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस होतं. आणि सेकंड होतो, आम्ही डायव्हर्ट कुठं व्हायचो नाही, एक करायचं तर त्या गोष्टीला आम्ही त्या एकाच फ्लोला जायचो, त्यामुळे कन्फ्युजन नव्हतं.
1: बर,
0: लाईफमध्ये काय करायचं हे क्लिअर होतं.
1: अच्छा,
0: बरं.
1: मग आता आताचे जे स्टुडंट आहे जे इंजिनिअरिंग करतायत, प्रोबॅबली इन मेकॅनिकल ब्रँचमध्ये असतील, प्रोडक्शनमध्ये असतील, ह्या सगळ्या फील्डमध्ये असतील, किती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं की आताचे जे ॲस्पायरिंग इंजिनियर जे असणार आहेत ते सगळ्यांना?
0: ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यामध्ये एक नोट करावं लागेल की लिमिटलेस आहे सर. का? तर ज्याप्रकारे सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, ट्रस्ट मी, प्रत्येक एरियामध्ये ह्याच्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन वगैरे जे म्हणतोय आपण आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण विचार करू शकत नव्हतो. क्रायोजेनिक इंजिन स्पेसमध्ये जे वापरतो आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वी आर सो मच मीन्स टॅलेंटेड आणि त्यामध्ये, पण त्यांना ते लिंक लागणं फार गरजेचं आहे.

0: आता क्रायोजेनिक इंजिन म्हणजे मटेरियल आलं, मटेरियल आलं म्हणजे तुमचा मेटलर्जी सब्जेक्ट आला, मेटलर्जी सब्जेक्टला म्हणजे कार्बन आयन आलं. ह्या सगळ्या सगळ्या ज्या सब्जेक्ट आहे हे कुठेतरी लिंक आहे. ह्याचा बेसिक जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर लिमिटलेस आहे म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही हे करू शकता. आता ऑटोमेशन, पहिलं ऑटोमेशन हेच 20 वर्षापूर्वी ऑटोमेशनचं आपल्याकडे नव्हतं. पूर्णपणे आपण डिपेंड राहायचो चायना, तैवान, कोरियन, जपान, नाहीतर मग चांगली टेक्नॉलॉजी हवी असेल तर मग युरोप. पण आता यू कॅन सी 60-70% ऑटोमेशन इज बीन मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मग त्यामुळं काय होतं, आपण जी काही रिक्वायरमेंट आहे, मार्केट रिक्वायरमेंट आहे, एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल करू शकतो आणि प्रॉडक्ट कॉस्ट कमी होऊ शकते. असं नाही की जॉब कमी झालेले आहेत. प्लीज हा जो आहे ना, हा थोडासा जो काही रुमर्स आणि जे काही रॉंग मेसेज आहे ना, हे चुकीचं आहे. जॉब तेवढ्याच प्रमाणात मल्टिपल याच्यामध्ये वाढत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, हे मला आवर्जून सांगायला आवडेल.
1: तर सुधाकरजी, आपण म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे गोल्डन वर्ड सांगतायत. मूळता म्हणजे तुम्ही जेवढ्या सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलतायत, एक तर तुमचा व्हॉइस तेवढा सॉफ्ट आहे आणि मी हे पहिल्यांदा थोडासा अनुभव घेतो, नाहीतर इंजिनिअरिंगचे मुलं आणि इतकं सॉफ्ट बोला म्हणजे काइंड ऑफ डॉक्टर एवढं सॉफ्टपणे बोलतात असं मी थोडंसं ऐकलेलं होतं. बट इट्स ओके. म्हणून मग परत एकदा मी विचारतो की 1999 ते 2003 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तर सोलापूरचे होतात, सोलापूरच्या एक लँग्वेज त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे समजा, पण तुम्ही तर असं ब्राईट स्टुडंट होतात, एकदम कूल स्टुडंट होतात की
0: मी ओके
1: नावाप्रमाणे राठोड म्हणून काही असं
0: नाही. ओके ॲव्हरेज स्टुडंट होतो मी. ओके ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे मला आवडेलच ते हमेशा. एवढा फार ब्राईट आणि ह्याच्यामध्ये फार डल बी नव्हतो.
1: अच्छा.
0: आणि मला स्पेशली जसं मी म्हणलो ना की आमचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जेवढे काही सर लोक होते त्याच्यामध्ये मी म्हणजे ओळखीचा होतो. जायचो, क्युरीज विचारायचो वगैरे, बरेचसे ते मला माझे क्युरीज सॉल्व करायचे. आणि मी एकच विद्यार्थी होतो त्या बॅचमध्ये की रेफरन्स बुकचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा लायब्ररीमध्ये. ते माझ्या नावावरच असायचे. कधी कधी विसरायचो मी. ते रिटर्न करायची एक पॉलिसी होती आमच्या इथे. ते करते 7 दिवस असा एक पॉलिसी होती, मला आठवत नाही. पण कार्डमध्ये माझ्याच नावावर ते जास्तीत जास्त ते इश्यू व्हायचे. पण मला बिलीव व्हायचं की ते जे काही रेफरन्स बुक आणि रेफरन्स बुकचा लायब्ररी, इट वॉज व्हेरी ऑसम दॅट टाइम. फार मस्त होती लायब्ररी. सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स इथं अवेलेबल होते त्यावेळेला, मला जे आठवतं. त्या पब्लिकेशनमध्ये आम्ही नोट्स वगैरे काढायचो. माझ्या बॅचला मी एक होतो आणि एक कोरे म्हणून एक होते आय टीला. हे दोनच विद्यार्थी होते आम्ही. आमचं डिस्कशन ते सुद्धा टॉपर होते इथले. ते डिस्कशन करायचो आम्ही. फर्स्ट इयरला राहिलं, फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असायचे म्हणजे फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, आम्ही डिस्कशन करायचो त्या सब्जेक्टबद्दल वगैरे वगैरे. पण हे फार फंटॅस्टिक होतं. हा जो अनुभव मला नाही का माझ्या मेमरीमध्ये तो सेट झालेला एकदम. मित्र तर म्हणजे लिमिटले भरपूर सारे. म्हणजे माझा एकच होतो सरनेममुळे मला OMS अटॅच होतो.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: आणि इथलं लोकल असल्यामुळे मला मराठी चांगली येते. मी मराठी मीडियममध्ये आला, इथल्या मूळ मातीमध्ये मला तो माझा अटॅचमेंट आहे. त्यामुळे लोकल सुद्धा मला तेवढंच प्रेम करायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये माझे 4 वर्ष काढलेले आहेत आपल्या इथल्या. आणि खरंच सांगू ना, मी जेव्हा इथनं बाहेर पडलो तेव्हा मला डोळ्यात मला आश्रू आले होते. कारण ते मला 4 वर्ष मी इथं रेडी जगलो होतो ते कॉलेजमधले. मला कधी ते मला विसरता नाही येणार.
1: आणि मैत्रिणी
0: सर आम्ही म्हणजे
1: डेझर्टेड
0: होत मोजून काही मैत्रिणी असायच्या. आणि त्या सुद्धा तेवढ्याच ओपनली आम्ही डिस्कशन वगैरे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या वगैरे. पण कमीच होत्या सर.
1: अच्छा अच्छा. बर. तर शेवटी सुधाकरजी, असा विषय आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमची एक 20 वर्षाची जर्नी झाली आहे इंजिनिअरिंग पुणे, त्यानंतर सोलापूर ते पुन्हा धाराशिव, आताचं धाराशिव आहे. तर सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट झालाय लाईफस्टाईलवर असं तुम्हाला वाटतं? आयदर वे प्रोडक्टिव्ह त्याचा यूज असेल, डिस्ट्रक्टिव्ह यूज पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या जर्नीमधून गेलेला आहात म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे आपण आपल्या करिअरचं ठरवत असताना किंवा ह्या गोष्टी?
0: सर, सोशल मीडिया मी जसं मग ॲडव्हान्टेजेस सांगितलं आहे की 3 पॉईंट्स ते फार महत्त्वाचे आहेत. याचा चांगला वापर केला तर बरेच जणांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मराठीत मी बोलेल मॅक्सिमम. तर पण याचा दुरुपयोग केला तर मग ते तो जे काही पीक म्हणतो ना आपण, टाईम असतो त्या स्टुडंटचा जेव्हा तो फार त्याची आकलन क्षमता आणि बाकीचे जे काही फिजिकली तो हे असतो तो लॉस करतो त्यामध्ये. कारण बराचसा वेळ त्यामध्ये तो वेस्ट करतो. ज्यांनी जे केलेलं आहे, मी असे सुद्धा एक्झाम्पल आणि त्यांचे मी वाचतो मी बऱ्याचशा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये वगैरे. तर एक एक्झाम्पल आहे, असाच एक कुली होता, तो ही बिकम आय एस ऑफिसर विथ हेल्प ऑफ मोबाईल. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे, ते मी इथं स्पेशली सांगू इच्छितोय. तर मला एकच फक्त संदेश आहे सर्वांना की ते लिमिटलेस इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये, तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जास्त आवड आहे तुम्ही स्वतःला एक्झामिन करा, टेस्ट घ्या स्वतःची, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा प्रयत्न करा, तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुमचे मेंटर्स बरेच आजूबाजूला आहेत, एकतर मेंटर सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे गुरु, कॉलेजचे शिक्षक, सेकंड आहे तुमचे नातेवाईक, आई वडील, त्यांना तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. काही पर्सनल बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या डाऊट्स क्लिअर करा आणि ते आनंद घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या करिअरमध्ये. कारण आपण या पृथ्वीदलावर जेव्हा जन्म घेतो तर प्रत्येकाचं एक ना कर्तव्य असतं की वी शुड बी हॅव टू हॅव रन अवर सेल्फ. आपण पळणं गरजेचं आहे, धावणं गरजेचं आहे आणि ह्या पूर्ण नेचरमध्ये ह्या पृथ्वीदलावर आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजेत.
1: बरोबर.
0: किंवा टाईम, टाईमला तुम्ही रिस्पेक्ट केलं ना, टाईम ऑलवेज बीन रिस्पेक्ट टू यू. कारण टाईम एवढं डेंजरस वेपन आहे, त्याला तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केलं तर तो कधी तुम्हाला कसं फेकल करणार सुद्धा नाही तुम्हाला. तर प्लीज ट्राय टू रिस्पेक्ट द टाईम.
1: यस.
0: इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे, वापर करा व्यवस्थित, एक्झिक्यूट करा. समजत येत नसेल काहीतरी ते तुमच्या मेंटरशी डिस्कस करा, डाऊट्स क्लिअर करा आणि तुम्ही पुढे जा.
1: बरोबर.
0: आणि मग एकदा टाईम गेले तर मग ते परत वापस येणार नाही.
1: बरं. कॉलेजच्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये कधी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये काय?
0: सर, यस यस, आय वुड लाईक टू ऑलवेज बीन पार्टिसिपेट फॉर ऑल प्रोग्राम्स ॲज अ ऑर्गनायझर टीम.
1: ओके.
0: मग त्यामध्ये ते फ्रेशर्स पार्टी असू दे फर्स्ट इयरला. कॉलेजची फारच चांगली म्हणजे व्यवस्था आहे आधीपासून. मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता मी जिथे जॉब करायचो वगैरे तर तिथे मी पाहिलेलं आहे असं काही. ते पहिल्यांदा म्हणजे अरे असं काही होतं का? अरे म्हटलं माझं कॉलेज जरी माहीत नसेल ना बॉस, तिथं बरेचशा अशा गोष्टी व्हायच्या. कारण त्या शिक्षकांनी ते सेट केलं होतं, ते कल्चर सेट केलं होतं, त्यांना काही असा उठकीम वाईट कधी चाललं नाही. फ्रेशर्स पार्टी असायच्या, फ्रेशर्स वेलकम असायच्या आमच्या इथे, सेंडअप असायचे आणि कल्चरल इव्हेंट तर होतेच, प्लस स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा प्रत्येक वर्षी ऑर्गनाईज व्हायचे.
1: तुम्ही फक्त ऑर्गनायझिंग कमिटी?
0: मी ऑर्गनाईज मध्ये आणि काही काही याच्यामध्ये पार्टिसिपेट सुद्धा करायचो. स्पोर्ट्स मध्ये मी पार्टिसिपेट करायचो, बऱ्याचशा स्पोर्ट्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेले. ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये मी पहिल्या दिवशीपासून होतो. मला फार चांगला म्हणजे एक रिअल टाईम एक्सपिरियन्स भेटला, त्यामुळे तो जो कॉन्फिडन्स आहे मला कुठेतरी पुटअप करता आला. म्हणजे वेल ऑर्गनायझर म्हणतो ना आपण, मॅनेजमेंट वाईम.
1: यस. तर सुधाकर राठोडजी, मी शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल्डन वर्ड्स विचारणार आहे की असे कुठले गोल्डन वर्ड्स आहेत किंवा रूल आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ स्मूथली रन करताय किंवा तुम्हाला एका सक्सेसकडे जायचं आणि त्या मार्गाने जात आहात असा भाग आहे. आणि आपल्याला गाण्याची चित्रपट पाहण्याची जर आवड असेल तर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा 6 वर्षानंतर आल्यानंतर किंवा तुम्ही दररोज जरी कॅम्पसमध्ये परत रिटर्न येणार असाल तर तुम्हाला एक मनामध्ये एक स्पंदन चालू असतातच समजा, असं कुठलं गाणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये ते चॅन्टिंग करायला किंवा लगेच तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यामध्ये आलं की ह्या कॅम्पसमध्ये आलेल्या?
0: कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला ते जुने गाणे आहेत काही बरेचसे, त्यामधलं
1: तुमच्या कॉलेज एरियामधलं,
0: कॉलेज एरियामधलंच आमिर खान आणि याचा जो कयामतचे
1: कयामत,
0: पहिला नशा पहिला घुमा, तर ही एक पहिला नशा होतो एक प्रकारे. म्हणजे कॉलेजचं जे कॅम्पस आहे ते एका वर्ड मध्ये मला सांगता नाही येणार, म्हणजे ते गाणं त्यामध्ये आहे.
1: तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग सांगितलं बरं चालू म्हणून, पापा काय ते बडा नाम करे
0: पापा बडा नाम करेगा, हे तर एक स्टँडर्ड हे म्हणजे तो सेटअप आहे. पण जी ही नशा, ही जी एन्व्हायरमेंट आहे, हे बरंच काही देऊन जातं या कॉलेजमधलं. आणि त्याच वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी असू दे विद्यार्थिनी असू दे, 18 वर्ष जस्ट प्युबिलिटी त्याची कम्प्लीट होते आणि तो एका मोठ्या म्हणजे त्या पायदानामध्ये तो एंट्री करतो आणि हे त्याचं खरंच बेसमेंट म्हणजे स्ट्रॉंग करतं. हे 3 वर्ष असू दे, 4 वर्ष असू दे, 6 वर्ष जे काय असतील त्याच्या विथ पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, ते हे खरंच बेसमेंट आहे त्याचा आणि बरंच काही देऊन जातं इथून. अभ्यासक्रम हा फक्त एक छोटासा भाग आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जे गुरुजीशी दक्षिणा घेता म्हणजे दक्षिणा देता आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकता, तुम्ही बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकता, ह्या बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये ते कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करतं.
1: बरोबर.
0: कुठे तुम्ही माघार नाही घेऊ शकत, मग चाहे ते किती काय अडचणी येऊ दे लाईफमध्ये, वेदर इट इज फायनान्शियली येऊ दे, वेदर इट इज फिजिकली येऊ दे, या कुठल्याही गोष्टीला येऊ दे, कधी माघार नाही घेत आपण. हे फार महत्वाचं मला आवर्जून सांगायला आवडेल.
1: आणि हे तुमच्या गोल्डन रूल आहे की जे पुढे
0: बस बस रिस्पेक्ट टाइम.
1: ओके, क्या बात आहे.
0: दिवस.
1: यस, इट्स अ गुड वर्ड टू वर्ड्स, रिस्पेक्ट टाइम. यस, ऑलवेज. तर सुधाकर राठोडजी, खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव शेअर केले. मी खरं तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण तुम्ही सुरुवातीला जरा थोडंसं हां सॉफ्ट बोलत होतात. मी म्हणत
0: नाही, तुम्ही सुद्धा ती संधी मला दिली, थँक्यू टू ओपन अप, कारण तुमची ती स्किल आहे.
1: मला असं वाटतं की याच्यामुळे कदाचित वहिनी जास्त आनंदी असतील, नाही तर मग आमच्यासारखा आवाज आला की हे काय नेहमी रागात बोलतो असं म्हणणार. तर सुधाकर राठोडजी, खरं तर मी तुमच्यासाठी आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथं आलात, जरा मुलांचे पण नावं सांगितले म्हणजे जरा थोडंसं.
0: यस, माझा मोठा मुलगा परीक्षित राठोड हा 8th स्टँडर्ड मध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतोय.
1: अच्छा,
0: निगडीमध्ये. मुलगी रोही राठोड ती 3rd स्टँडर्डला केम्ब्रिज मध्ये शिकते.
1: अच्छा, आणि हे हॅपी फॅमिली आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्टे करताय.
0: येस सर.
1: तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आणि तुमचं जे हे स्टार्टअप एंटरप्रेन्युअर आहेत, तुम्ही म्हणतात राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, रेनाउंड कंपनी व्हावी, आणि अधिकाधिक तुम्हाला जास्तीत जास्त याचे कॉन्टॅक्ट किंवा तुमचे जे असतील ते त्याच्यामध्ये यश मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही आज जसं 2023 मध्ये आलात, तसं अजून एक 5-10 वर्षानंतर तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर परत एकदा अजून यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
0: येस सर, ऑफकोर्स.
1: आणि आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9975900 9975900900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
2: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही है।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

बाय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे, परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा। या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात।
3: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
4: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी विविध विषय घेऊन येत असतो। आज याच माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण करून घेणार आहोत, जी माहिती याच्या अगोदरही रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे, तरीसुद्धा या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकतो आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये। यासाठी ही माहिती देखील खूप महत्त्वाची आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक मधमाशा पालन, एक बहुगुणी कृषी उद्योग, याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून। मंडळी, शेतीपूरक उद्योगांमध्ये मधमाशा पालन हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे। यात देखरेख कमी तरी उत्पादन चालू राहते, निसर्गाची अनुकूलता असेल तर मधाचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते। एवढंच नाही तर मधमाशांद्वारे धान्य, फळे, भाजीपाला या वनस्पतींच्या फुलाचे परागीकरण होत असल्याने शेतीचे उत्पादन वाढीसाठी या उद्योगाचा फार मोठा उपयोग आपणास होऊ शकतो। परदेशात शेतीच्या परागीकरणाच्या हंगामात मधमाशांच्या पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत। आपण कल्पक असाल तर आपणही हा जोड उद्योग यशस्वीपणे करू शकतो। चालू शतक वैज्ञानिक विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे। विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आधारित दुसरी महाकाय औद्योगिक क्रांती जन्म घेत आहे। विकासाच्या शर्यतीत अप्रगत आणि अतिप्रगत देश सारख्याच हिरिरीने उतरले आहेत। सहस्त्रावधी कोटींच्या गुंतवणुकीची मांडणी होत आहे, परंतु या रणधुमाळीत लाखांची उलाढाल करणाऱ्या शेतीपूरक कुटीर उद्योगांनाही राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे। कदाचित हे कुटीर उद्योग नगाऱ्यापुढे टिमकी ठरतील, पण सुसंगत अशा मानवहितासाठी त्यांचं स्थानही आढळ आणि अपरिहार्य असंच आहे। अशा उद्योगांमध्ये रेशीम निर्मिती आणि मधमाशा पालन या दोन ग्रामोद्योगांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल। त्यामुळे युवकांना व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे शेती व्यवसायालाही त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते। कोट्यवधींच्या उलाढालीचे उद्योग प्रामुख्याने नागरवस्तीच्या गरजा भागवतात, ते शहरांपुरते लाभदायक ठरतात, पण भारताची बहुतांशी वस्ती ग्रामीण भागात आहे आणि ती शेतीवर अवलंबून आहे। कित्येक पिढ्यांची ही वस्ती सतत दारिद्र्यामध्ये पिसते आहे। कुपोषण, अज्ञान, निरक्षरता अशा विविध गोष्टींमध्ये हे पिचून निघालेले आहेत। काही अंशी तरी ग्राम उद्योगांमुळे येथील परिस्थिती सुधारू शकते। खेडी हा तर भारताच्या शेतीचा कणा, पण शेतीचा मोठा भाग बिनभरवशाच्या पावसावर अवलंबून असतो. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे तिचा कसही कमी झाला आहे. पिढीजात जमिनीची वाटणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारी जमीन तुकड्या तुकड्याने संकुचित होत आहे. त्यात भर म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक शेतीमध्ये वापरात येणारी खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बियाणे, महागडी ऊर्जा आणि मजुरीचे चढते दर यामुळे शेतीवरचा खर्च वेगाने वाढत आहे. आता नवे जग जागतिक पातळीवर WTO सारखे प्रश्न शेतीविषयक संकटांमध्ये भर घालत आहेत. अशा परिस्थितीत खर्च आणि कष्ट जास्त पण उत्पन्न कमी, त्यामुळे शेती सध्या परवडल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेतीवर अवलंबून असणाऱ्या खातेतोंडांची संख्या वाढत आहे. 50 वर्षापूर्वीची 40 कोटीच्या घरातील भारताची लोकसंख्या या शतकाअखेर कोटींची उड्डाण घेणार आहे. ह्या लोकसंख्येचा फार मोठा भाग खेड्यात राहणार आहे. खेड्यांना आता हा भार असह्य होऊन उपासमारीने ग्रसलेल्या तेथील जनांचा प्रचंड लोंढा शहरांकडे धावत आहे. त्यामुळेच नवनवीन कुटुंब उद्योग निर्माण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे, कारण मधमाशा त्यांच्या खाद्यासाठी पूर्णतः वनस्पतींवरच अवलंबून असतात. त्याचप्रमाणे त्या बदल्यात वनस्पतींची बीजधारणा आणि फलधारणा वाढवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. मध आणि मेण उत्पादनासाठी मधमाशी पालनाचा पद्धतशीरपणे उपयोग ही या व्यवसायाची एक बाजू झाली आहे, पण पीक वाढीसाठी आणि वनसंवर्धन पर्यावरण रक्षणासाठी मधमाशांचा उपयोग ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे. मधमाशा पालन व्यवसाय एक बहुउद्देशीय व्यवसाय आहे, त्यामुळे सुशिक्षित अशिक्षित शेतकरी, लहान मुले, स्त्रिया, अपंग आणि वृद्ध यांना रोजगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे कृषी पदवीधर, विज्ञान पदवीधर यांनाही या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे. संशोधन करायला भरपूर वाव आहे. सुतार, लोहार इत्यादी व्यावसायिकांनाही मधमाशा पालनातून रोजगार मिळू शकतो. नागरी आणि ग्रामीण युवकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते. मधमाशा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंच झाडा इमारतींना लटकणारी मोठ्या आकाराची आग्या मोहळं दिसतात, किंवा शेताच्या बांधाला झाडा झुडपात दडलेली फुलोरी मधमाशांची छोटी पोळी आपल्यासमोर येत राहते. आपल्याला आठवतात मधमाशांचे भीतीदायक डंख. मग आपण सोयीस्कर समजूत करून घेतो की मधमाशा पालन हा विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित असा एक उद्योग आहे. पण मधमाशांची ओळख जरा जवळून करून घेतली तर आपले असे सगळे गैरसमज दूर देखील होऊ शकतात. साहजिकच मधमाशा पाळायच्या म्हणजे काय करायचं, कोणत्या जातीच्या मधमाशा पाळता येतात, हा उद्योग कुठं करता येऊ शकतो, कोणाला करता येऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ती मिळाली की आपली खात्री पटेल की केवळ स्वतःचाच आर्थिक फायदा त्यामुळे साधता येईल असं नसून शेती बागायतीचं पीक वाढवायला, वनसंवर्धन करायला आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधायला आपण मोठी मदत करू शकतो. आता जो उल्लेख आपण केला आग्या आणि फुलोरी या दोन जातींच्या भटक्या स्वभावाच्या मधमाशांशिवाय पाळण्यासाठी योग्य जात म्हणजे सातेरी मधमाशांची. ही सातेरी मोहळं झाडांच्या ढोलीत, खड्ड्यांमध्ये, खडकांच्या अंधाऱ्या पोकळीत राहतात. प्रत्येक मोहळात एकमेकाला समांतर असलेली 5 ते 7 मेणांची पोळे असतात. त्यांची वस्ती स्थिर असते. आजूबाजूला फुलणारी फुलं आणि संरक्षित निवारा तसेच स्वच्छ पाण्याचा स्रोत एवढीच त्यांची प्राथमिक गरज असते. फुलातून त्यांना त्यांचं एकमेव खाद्य म्हणजे गोड मकरंद आणि फुलातील परागकण मिळतं. त्याचा साठा त्या फुलोरा नसलेल्या काळासाठी मोहळात करून ठेवतात. पावसाळा, हिवाळा अशा पडत्या काळात याचा अन्नसाठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. मधमाशी पालनासाठी या जातीचं मोहळ उपयोगी पडतं. आग्या मोहळाचा मध ती मोहळं नष्ट करून मिळवला जातो, पण सातेरी मोहळांचा नाश करावा लागत नाही. आधुनिक पद्धतीने शुद्ध मध आपणास गोळा करता येऊ शकतो. मधमाशा पालनाची सुरुवात करायची असेल तर ही मोहळं जंगल झाडीतून मिळवावी लागतात, किंवा दुसऱ्या मधपाळांकडून किंवा मधमाशी पालन केंद्राकडून ती विकत घ्यावी लागतात. त्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. एका मोहळात नैसर्गिक मेणाची 5 ते 7 पोळी, त्यामध्ये षटकोनी घरात असलेली अंडी, आळ्या, कोशस्थ मधमाशा म्हणजे पिलावा आणि प्रौढ मधमाशा असतात. प्रौढांमध्ये 8 ते 10 हजार कामकरी मधमाशा, एक राणी माशी आणि हंगामाप्रमाणे पैदास होणारे नर असं एक कुटुंब असतं. राणी माशी म्हणजे त्यांची आई, कामकरी माशा म्हणजे अंडी घालण्यास सक्षम नसलेल्या बहिणी, आणि फक्त प्रजननासाठी उपयोगी पडणारे 100-500 नर हे त्यांचे भाऊ. त्यांचं मिलन इतर मोहळातल्या राणीशी होत असतं आणि ती उंच हवेत. मिलन झालेली राणी माशी नव्या मोहळाची स्थापना करते. इतर प्रौढ कामकरी माशा तिला मदत करतात. अंडी घालण्यासाठी षटकोनी घरांची मेणाची नवी पोळी बांधणे, स्वच्छता ठेवणे, आळ्यांना मध आणि पराकन, त्याचप्रमाणे डोक्यातील ग्रंथीत निर्माण होणारे प्रथिनयुक्त शिशु अन्न भरवणे, मोहळाचं संरक्षण करणे, भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरातील फुलऱ्यातून अन्न गोळा करून आणणे, त्यांची साठवण करणे, अशी विविध प्रकारची कामं कामकरी मधमाशा सुसंगतपणे आणि एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यभर करतात. त्यांचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांपर्यंत असतं, तर राणी माशीचं आयुर्मान 2 ते 3 वर्षाचं असतं. मिलनानंतर राणी माशांचं एकमेव काम म्हणजे मोहळात बंदिस्त राहून दिवसाला 1,012 अंडी घालणं एवढं असतं. नरांची गरज फक्त फुलांच्या हंगामात संयोगापुरतीच असते, म्हणून त्यांचं आयुष्यही 15 दिवसांचंच असतं. त्यांना भरवावं लागतं, इतर कोणतंही काम ते करत नाहीत. पोळ्यांमध्ये मधाचा साठा वरच्या षटकोनी घरात व पराकुणांचा साठा दोन्ही कडांच्या घरात असतो. 2 समांतर पोळ्यात 2-2 माशा एकावेळी सहजपणे वावरू शकतील एवढं नैसर्गिक अंतर राखलं जातं. त्याला माशी अंतर असं म्हणतात. निसर्गात मिळणारी अशी मोहळं मिळवून विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटीत ठेवता येतात. जेथे चांगला भरपूर फुलोरा आणि सुरक्षित निवारा असेल अशा मधुबनात मधमाशा पालनाला सुरुवात करता येते. फुलोऱ्याच्या काळात मधाचा हंगाम असतो, त्यावेळी मध संकलन करता येतं. एरवी मधमाशांना साखरेचा कृत्रिम पाक देऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो. मधमाशा पालन यशस्वी होण्यासाठी मधमाशांचा स्वभाव, सवयी, जीवनक्रम, गरजा या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी एक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनासाठी जंगल भाग आणि शेती बागायती क्षेत्र अनुकूल आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश अशा जवळजवळ सर्वच प्रांतात मधमाशा पालन होऊ शकतं. अनेक ठिकाणी सहकारी मधमाशा पालक संघ आहेत. या व्यवसायाची जबाबदारी मुख्यतः खादी ग्रामोद्योग आयोग आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, वन विभाग, खाजगी संस्थाही या कामात सहभागी झाले आहेत. परंतु व्यवसायाच्या सर्वांगीण वाढीला प्रशिक्षित कुशल युवकांची, तंत्रज्ञांची, वैज्ञानिकांची मोठी गरज आहे. हा व्यवसाय आवडीने स्वीकारल्यास खूप मोठा वाव आहे. तर याच व्यवसायाच्या विषयी आपण पुढील भागात देखील माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज
2: तुम्हाला माहित आहे का जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत
3: किसी एक व्यक्ति की जमीन घर गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है गिरवी रखने से बचा है तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है
2: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची

0: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती। मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुरेल आवाज आपण ऐकलेले आहेत। त्यापैकीच एक सुरेल आवाज म्हणजे बेला शेंडे। एखादं भजन असो किंवा एखादं विरहगीत, एखादं रोमॅन्टिक गाणं असो किंवा ताल धरायला लावणारी लावणी, जिचा आवाज फिट होतो म्हणजे गोड गळ्याची गायिका बेला शेंडे। तिचा जन्म पुण्याचा आणि डॉक्टर संजीव शेंडे आणि मेधा शेंडे यांच्या घरात बेलाचा जन्म झाला।

बेलाचं शिक्षण झालं पुण्यामध्येच. तिने कॉमर्स ही डिग्री संपादन केली. लहानपणापासूनच आपल्या आजीकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या बेला शेंडेनं आधीच ठरवलं होतं की मी करिअर करेन तर गाण्यातच. आणि म्हणूनच लहानपणापासूनच तिने अनेक कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली होती.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। रंगभूमीवरची अभिनेत्री आणि किराणा घराण्याची शास्त्रीय गायिका कुसुम शेंडे ही बेलाची आजी होती। तिच्याकडूनच सुरुवातीला संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या बेलानं नंतर वडिलांकडून आणि इतरही काही गुरूंकडून

संगीताचे धडे गिरवले, पण तिला जास्त रस होता तो सुगम संगीतामध्ये. बहीण श्रावणी शेंडेनं शास्त्रीय गायकीमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केली होती. खऱ्या अर्थानं बेला शेंडेला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एखादं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिळालं सारेगम पच्या माध्यमातून.

केवळ 16 वर्षाच्या बेलानं सारेगम प ची मेगा फायनल जिंकली आणि संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक मिळवला. मग तिच्यासाठी अनेक ऑफर्स चालून आल्या, काही बॉलिवूड मधल्या तर काही दक्षिणेकडच्या चित्रपट सृष्टीतूनही. कैसा ये जादू या अल्बमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस तिची भेट घडली ती इलाई राजाच्या मुलाशी, कार्तिक राजाशी. त्यानंतर जवळपास 7 वर्ष या दोघांचा कधीच संपर्क झाला नव्हता. 7 वर्षांच्या नंतर एका रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांनी तिला दक्षिणेकडच्या चित्रपटांसाठी विचारणा केली, तेव्हा तिनं त्वरित होकार दिला.

2001 साली महेश मांजरेकरांच्या तेरा मेरा साथ रहे आणि एहसास या सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या बेला शेंडेनं आता बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडेही आपला दबदबा करायला सुरुवात केली होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याअगोदरच तिने अनेक देशाविदेशांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम केले होते. केवळ 16 वर्षाच्या बेलानं अमेरिकेमध्ये 30 अधिक कॉन्सर्ट केले होते. कदाचित हा विक्रम करणारी ती एकमेव भारतीय गायिका असावी.

तिच्या कारकिर्दीमध्ये तिला एक मोठा ब्रेक मिळाला, तो चित्रपट पहेली. जेव्हा तिनं राणी मुखर्जीसाठी पार्श्वगायन केलं, त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. ए आर रहमान असो, इलाई राजा असो किंवा शंकर एहसान लॉय यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसाठी तिनं अनेक गाणी गायली. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या सिनेमात ऐश्वर्या रॉयसाठी गायलेलं मनमोहना हे भजन तिनं आपल्या आईला समर्पित केलं. कारण ती म्हणते, मी आयुष्यात संगीत क्षेत्र निवडलं ते माझ्या आईमुळे. रज्जो या सिनेमासाठी तर व्हॉट्सअप युअर राशी या सिनेमात प्रियंका चोप्रासाठी तिनं पार्श्वगायन केलं.

सिने संगीतातील माइलस्टोन मानल्या जाणाऱ्या ए आर रहमान सोबत आणि मराठीतल्या मेलडी किंग असणाऱ्या अशोक पत्किन सोबतही तिने अनेक गाणी गायली. हिंदीमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरणाऱ्या बेला शेंडेनं मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. अजय अतुलच्या नटव या सिनेमाच्या माध्यमातून अप्सरा आली आणि वाजले की बारा या लावण्यांच्या माध्यमातून तिनं रसिकांना ताल धरायला लावला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आता मात्र मराठीतही बेला शेंडे व्यतिरिक्त दुसरी कोणतीही आघाडीची गायिका आसपास दिसत नव्हती. बहुतांश सिनेमांमध्ये अनेक नायकांचा आवाज ठरलेली बेला शेंडेनं अविनाश, कौशल, अजित यासारख्या अनेक संगीतकारांसोबत गाणी गायली. ग्लॅमरस जगामध्ये वावरणारी ही एक साधी भोळी नायिका खरं तर कुटुंबात रमणारी आहे. तिला जेवण बनवण्याची आवड आहे आणि म्हणूनच कधी फावला वेळ मिळाला तर तिला वेगवेगळ्या पदार्थ बनवून खायला आवडतात. चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या बेलाला मदन मोहन, शंकर जयकिशन आणि RD बर्मन यांची गाणी प्रचंड आवडतात आणि म्हणूनच बेला के फूल यासारख्या कार्यक्रमातून तिने या संगीतकारांची अनेक गाणी रसिकांसाठी सादर केली. तर बहीण श्रावणी सोबत संगीत सरिता हा अनोखा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. मराठीमध्ये स्वप्नील असो, डॉक्टर सलील कुलकर्णी किंवा हिंदीमध्ये सोनू निगम, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती यासारख्या अनेक गायकांसोबत गाताना तिला निराळाच आनंद मिळतो. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडी यासारख्या विविध भाषांमध्ये आपल्या गायकीने अनेक गाणी स्वरबद्ध करणाऱ्या बेलाला उर्दू शिकण्याचीही हौस आहे. त्यासाठी तिने उर्दूचे धडेही गिरवले, ते आपल्या वडिलांकडून. हा खेळ सावल्यांचा, कृष्णकळी, झाले मोकळे आकाश यासारख्या मालिकांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या बेलानं तुह्या धर्म कोणचा या चित्रपटात खुरखुऱ्या हे गाणं इतक्या सुरेल रित्या गायलं की या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो 2014 साली.
1: दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दागिने दाग

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। शंकर महादेवांच्या ब्रेथलेस सॉन्ग प्रमाणेच मराठीत कन्हेरीची फुलं या अल्बम मध्ये एक मराठी ब्रेथलेस सॉन्ग गाऊन तिनं नवा विक्रम रचला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आजवर अनेक पुरस्कारांवर मोहर उमटवणाऱ्या बेला शेंडेच्या आगामी वाटचालीसाठी रेडिओ तेरणाकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
2: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
3: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: डुम डुम डुमक डम डम डमक डुम डुम डुमक डम डुम डुम डुम डुमक डम डम डमक डुम डुम.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारणमुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
2: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
3: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला।

0: आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना अनेक संकटं येतात, अनेक अडचणी येतात, पण त्याला तोंड देत देत, त्याला सामोरं जात जात ते आयुष्यात एका अशा उंचीवर जाऊन पोहोचलेले असतात की त्यांचा हा प्रवासच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री सुधाकर राठोड यांना। ते 2003 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत। 2003 पासआउट झालेले आहेत। मेकॅनिकल ही डिग्री घेऊन ते या ठिकाणाहून पासआउट झालेले आहेत। सध्या ते एंटरप्रेन्योर आहेत। राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी चालवतात पुण्यामध्ये, मूळतः सोलापूरचे आहेत। तेव्हा आपण त्यांचा जीवन प्रवास आज जाणून घेऊयात तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमात। सुधाकरजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: नमस्कार, मी सुधाकर राठोड। रेडिओ तेरणा 90.4 मी खूप खूप आभारी आहे मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल आणि माझे मनोगत सांगण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल।
1: अच्छा,
2: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच।
1: सुधाकरजी, जसं की मी आत्ता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं की आपण 2003 पासआउट झालेलं आहात, तर साधारणतः आता एक 20 कालावधी लोटतो आहे। तुम्ही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 20 पहिल्यांदा येतात की अगोदर आला होता?
2: 20 आधीतरी येऊन गेलो होतो मी।
1: हां हां, साधारणतः किती वर्षापूर्वी?
2: 6 आधी मी येऊन गेलो होतो,
1: 6
2: दरम्यान। पण तेव्हा माझा टूर होता, माझा छोटासा टूर एरियामध्ये औरंगाबाद वगैरे या साईडला, जसं वरवरती फिरती मी भेट घेतली, त्यामध्ये मी बरंच काही कायापलट पाहिला। इन्फ्रास्ट्रक्चर फार सुंदर प्रमाणात इथे डेव्हलप झालेलं आहे आणि ज्या अजून सुविधा, ॲडिशनल सुविधा काही बऱ्याचशा इथे मी पाहतोय आणि रिअली हॅपी टू सी सिन्स दॅट डे। आणि मी खरंच भाग्यवान मानतोय की पहिला जो बॅच होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा 1999 जेव्हा सुरुवात झाली होती, मला आठवतंय 120 काहीतरी इंटेक कॅपॅसिटी होती। द फर्स्ट स्टुडंट्स वन ऑफ दॅम अँड वी आर टेकिंग दॅट लॉट ऑफ बेटर ॲडव्हान्टेजेस फ्रॉम दिस फॅसिलिटर्स आवर डिपार्टमेंट हेड्स ऑल प्रोफेसर्स। तर फार आनंद वाटला मला त्या 4 जर्नीमध्ये। मी थोडक्यात काही तुम्हाला माझे मनोगत सांगण्याचा प्रयत्न करेन।
1: जसं तुम्ही म्हणताय की 1999 तुम्ही इथं ॲडमिशन घेण्यासाठी आला होता, तर तुम्हाला असं कसं जाणवलं की तुम्हाला तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातच ॲडमिशन घ्यावं? तुमचं स्कूलिंग कुठं झालं?
2: हा, माझं स्कूलिंग झालं सर गव्हर्नमेंट स्कूलिंग मध्ये मी पासआउट आहे 10th।
1: अच्छा, कुठे? सोलापूर
2: महावीर हायस्कूल म्हणून सोलापूरमधनं। मारा मराठी मीडियम, इट वॉज मीडियम। त्याच्यामधनंतर मग माझी जर्नी स्टार्ट झाली कॉलेजमध्ये। मग लातूरमधनं मी 11th-12th केलं। मग त्यामध्ये काही चांगले पर्सेंटेजसुद्धा अचीव करायचा प्रयत्न केला PCM आपली कॅटेगरीमध्ये। याच्यामध्ये मला हा कॉलेज पहिला VRC कॉलेज भेटला होता नागपूरचा। त्यानंतर मला मेकॅनिकल घ्यायचं होतं स्पेशली, तेव्हा मेकॅनिकलमध्ये हा एक ऑप्शन ओपन झाला होता आणि मला माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जवळ होतं, ॲक्सेसेबल होतं। मी थोडंसं माहिती काढून घेतली होती TPCT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हाऊ इट हॅज बीन, बॅकग्राऊंड त्याचा कसा होता, तिथले फॅसिलिटी कोणकोण होते, त्याचा पासआउट कसे, तिथनं पासआउट जे काही विद्यार्थी झालेले आहेत ते कुठं कुठं कसे प्लेस झालेले आहेत। मग माझी जर्नी स्टार्ट झाली, नवीन होतो इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे हा पूर्ण माझ्या फॅमिलीमध्ये नवीन होता। कारण बरंचसा बॅकग्राऊंड पाहिला तर माझ्या सर्व जे काही रिलेटिव्ह आणि माझ्या फॅमिलीमध्ये सर गव्हर्नमेंट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट याच्यामध्ये पोलीस मिलिटरी वगैरे ह्या सेक्टरमध्ये आहेत। मला तो म्हणजे तो आम्हाला कधीच अवेअरनेस या नॉलेज एक्सपिरियन्स भेटला नाही। मी पहिला तो त्यामधनं जेवढे काही प्रयत्न केले की एक डेअरिंग केली, चला आपण इंजिनिअरिंग करूया, आणि स्वप्न होतं, छोटं स्वप्न होतं आधी, म्हटलं चला साकारूया आपण, काय होऊ शकतं बघूया। जर्नी स्टार्ट केली आणि त्यामध्ये बरंच प्रमाणात या 4 एवढी साथ भेटली, सगळ्या प्रोफेसर लोकांची साथ भेटली मला,

0: टीचर्स वगैरे एवढंच म्हणजे फंटास्टिक. आपले मित्रसुद्धा तसेच होते आणि खेळीमेळीचं वातावरण होतं या चार वर्षात. कधीही म्हणजे असं नाही, जिथं पाहिजे तिथं डिसिप्लिन होतंच, जिथं पाहिजे तिथं प्रॉपरली मॅनर्स ॲटिक वगैरे सगळ्या काही गोष्टी होत्या. आणि अभ्यास म्हणजे अभ्यास आपल्या ठिकाणी, कोणीही कुठल्या गोष्टीचं तिथं डिस्काउंट आम्हाला कधी भेटलेलं नाही आहे. पॉईंट नंबर वन की हा असा आहे, इकडं विद्यार्थी आहे तो जरा थोडा हुशार आहे. काही विद्यार्थी जरा थोडंसं कमी बॅक वगैरे राहायचा, आमच्या इथले प्रोफेसर त्यांना सपोर्ट करायचे की बाबा तू काहीतरी असं गायडन्समध्ये थोडंसं प्रयत्न कर, असं काढायचा प्रयत्न कर सब्जेक्ट, चाहे तो मॅथ्स असू दे, थर्मोडायनॅमिक असू दे, सॉम असू दे, टॉम. हे थोडंसं जरा फिअर मनात असायचं की हे सब्जेक्ट निघेल का नाही, कारण बरेचसे विद्यार्थी आपले थोडंसं बॅकग्राऊंड मराठी मीडियममधून आलेले असायचे, गावाखेड्यातनं आलेले असायचे, त्यामुळे थोडंसं फिअर असायचंच.
1: म्हणजे 2003 पास आउट झालं, 1999 हे चार वर्षाच्या कालावधीमध्ये आउट ऑफ स्टेटचे वगैरे मुलं होते, कारण
0: OMS त्या वेळेला काही होते. हां, ते कॉम्पिटिशन एक फार स्ट्रॉंग होतं आमच्यासाठी की ते OMS त्यांचं शिक्षण झालं होतं CBSE मध्ये, आमचं शिक्षण SSC बोर्ड मध्ये झालं होतं. मग तो जर तो थोडा डिफरन्स आम्हाला जाणवायचा प्रत्येक सब्जेक्ट मध्ये, कारण तो थोडंसं इंग्लिश बॅकग्राऊंड होतं, आम्हाला थोडेसे एफर्ट जास्त करावं लागत होतं थोडं समजण्यासाठी सुद्धा, आणि इंटरप्रिटेशन आणि एक्झिक्युशन थोडंसं आकलन याच्यामध्ये थोडंसं व्हायचं आम्हाला. पण तरी पण प्रोफेसरचे, जसं मी वारंवार म्हणतोय की प्रोफेसरची प्रत्येक वेळेला साथ भेटत गेली. आम्हाला गायडन्समध्ये कुठलंही काही पटलं तर त्यांनी नाही नाकार नाही कधी दिला. पर्टिक्युलर कुठलंही इक्वेशन राहू द्या, वाटलं की आम्हाला ह्याच्यामध्ये सर अडचणी आहेत, ते कसं सोडू शकतो आपण, चाहे थर्मोडायनामिक्स असू दे, हीट ट्रान्सफरचं असू दे, कुठलंही असू दे, दे ऑलवेज बीन सपोर्टिंग. हे नाही मला टाईम नाही आहे, तू आता नको येऊ, असं नको येऊ, नो नेव्हर. हे मला ते ती गोष्ट मला वारंवार जाणवली ह्या चार वर्षाच्या ह्याच्यामध्ये. आणि हाच एक की पॉईंट असेल मला वाटतंय, म्हणतात ना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, हे काही चार ओळी आहेत पण ते फार महत्वाचे आहेत. ह्यातले असे बरेचसे का पॉईंट आम्ही घेऊन ते पुढे गेलो आमच्या करिअरच्या याच्यामध्ये, आणि त्यामध्ये आम्ही वारंवार प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही ते एक दिसतच आहे, ते राईज दिसत आहे. जसं आम्ही 2003 मी जसं पासआउट झालो, पहिली माझी कॉर्पोरेशन होती मिंडा कॉर्पोरेशन. मिंडा कॉर्पोरेशनमध्ये मी ऍज अ डिझाईन डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो, GET म्हणून. मग त्यानंतर माझी जर्नी काही कुठे थांबलीच नाही डिझाईन डिपार्टमेंटमध्ये. मग त्यामध्ये थोडं समजत गेलो, IIT पब्लिक त्यावेळेला, NIT पासआउट, ते थोडेसे जरा थोडंसं अपलिफ्ट असायचे आपल्या प्रेझेंटेशन स्किलमध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये. पण आपण मी म्हणलं आपण कुठं कमी नाही, आपण TPCET कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे पासआउट आहोत.
1: अच्छा,
0: म्हणलं बघूया.
1: अच्छा
0: ठीक आहे, चालू.
1: मग आता हे 2003 नंतरचं मग हे तुमची जॉबची जर्नी डायरेक्ट सुरू झाली होती की तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा काही स्ट्रगल करावं लागलं?
0: नाही, डायरेक्ट स्टार्ट झाली, स्ट्रगल करावंच लागलं सर. म्हणजे कॅम्पस नव्हता हा भाग वेगळा आहे, पण जो आम्ही इथनं जे काही गोष्टी घेऊन गेलेल्या आहोत, वेदर इट इज सब्जेक्ट नॉलेज, वेदर इट इज इंटरपर्सनल स्किल्स, ते आमच्याकडे होतं, त्याच्या आम्ही ते कॅटर केलंच. म्हणजे काही ऑन कॅम्पस ऑफ कॅम्पस जे काही इंटरव्ह्यू व्हायचे आम्ही क्रॅक केले. त्यामधले जेवढे काही विद्यार्थी आहेत मला जेवढं आठवत आहे, बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये, वेदर इट इज बीन IT ऑर मेकॅनिकल, ते डायरेक्टली सिलेक्टेड इन अ TCS, इन्फोसिस, विप्रो, GE, लाईक अ कंपनी विच इज बीन टॉप 10 कंपनीज. देअर ॲप्टिट्यूड वॉज व्हेरी टफ, फार टफ असेल त्यांची ॲप्टिट्यूड, जे की आपण कधी पाहिलेलं नाही. पण तुम्हाला तेच म्हणतो ना, काही की पॉईंट आम्ही इथनं घेऊन गेलो होतो की त्या बळावर, वेदर इट इज मॅथमॅटिकल स्किल राहू दे, वेदर इट इज इक्वेशन्स वगैरे, आम्ही त्यामुळे ते कॅटर करत करत आम्ही पुढं आमचा प्रवास चालू झाला तिथून.
1: बर बर बर. मग आता हे जे तुमचं 20 जर्नी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जे एंटरप्रेन्युअर झालात, म्हणजे तुमचे राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी काढली, त्याचं कधी तुम्ही म्हणजे हा सेटअप केला का, कधी तुमच्या ते मनामध्ये आले की आपण असं काहीतरी सुरू करायला हवं?
0: सर, हे माझं स्वप्न आधीपासून म्हणजे थोडंसं होतंच, त्यामध्ये चुणूक होती की काहीतरी प्रयत्न करायचा की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करून पाहूया.
1: बर,
0: लाईफमध्ये इंजिनिअरिंग केलं म्हणजे इट्स नॉट जस्ट हॅव टू बी बिकम मीन्स 9-to-5 जॉब, की त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करा फक्त जॉब करायचा आणि एवढंच करायचं. डेफिनेटली ऑलवेज ईच अँड एव्हरी एरिया इज अ
1: युनिक, तसं तुमच्या डोक्यात होतं
0: आधीपासून की आपण आउट ऑफ द बॉक्स काहीतरी करायला पाहिजे.
1: बरोबर.
0: मग ही प्रेरणा माझी जवळपास, सर मी वेन आय वॉज इन टाटा मोटर्स ERC R&D डिपार्टमेंटमध्ये होतो, तेव्हा मी बऱ्याचशा एरियामध्ये माझं इंटरॅक्शन व्हायचं, व्हेंडरमध्ये असू दे या इंटरनल कस्टमर्स असू दे, त्यांच्याबरोबर माझं इंटरॅक्शन व्हायचं वेळच्या वेळेला. त्यांच्यामध्ये म्हटलं अरे आपण काही नाही करू शकत, काही वेगळं सेटअप का करू शकत नाही आहे, वेगळी एंटिटी का एस्टॅब्लिश करू शकत नाही आहे, फक्त फंडच हा मॅटर नाही करत आहे, त्याच्यामध्ये तुमचं युनिकनेस आणि क्वालिटी, लॉजिस्टिक्स आणि डिलिव्हरेबल हा फार महत्वाचा आहे, आपण ते शिकूया.

0: काही हरकत नाही. बॅकबोन नाही आपल्याकडे, बिझनेसची आपल्याकडे स्किल नाही आहे, पण शिकायला काय हरकत आहे, आपण शिकू तर शकतो ना. हा वसा मी घेतला त्या वेळेलाच. ही गोष्ट आहे सर जवळपास 2008-09 ची गोष्ट आहे.
1: 9-10 तुम्ही पास आउट झाल्यानंतर 6 वर्षानंतर
0: ते थोडं थोडं काय काय काही गोष्टी शिकत गेलो मी. मग काही त्याच्यानंतर मला बरेचसे ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या. वोल्वो आयशरमध्ये जॉईन झालो. त्यानंतर काही टायर वनमध्ये बी मी आपलं थोडंसं एक्सपिरियन्स मी गेन केलं. त्यामध्ये ISA एक होतं, इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह USA कंपनी होती. मग तिथनं मग मला जर एज्युकेशनला थोडंसं सुरुवात झाली की आपण आता बिझनेस. त्यानंतर मग जसं माझं 2008 माझं लग्न झालं होतं, माझ्या वाईफ MBA सेल्स मार्केटिंग केलं होतं मुंबईमधनं. त्यांची तर साथ होतीच प्रत्येक वेळेला, मोटिवेशन त्यांचं होतंच थोडं थोडं थोडं थोडं, कोणीतरी साथ पाहिजे म्हणतात ना. तसंच म्हटलं प्रयत्न करूया, प्लॅनिंग केलं 2-3 वर्ष प्रॉपरली प्लॅनिंग केलं त्या गोष्टीबद्दल. प्लॅनिंग केल्यानंतर मग ते एक्झिक्युशन करायला थोडासा वेळ लागला. मध्ये कोविड आलं, कोविडच्या ड्युरेशनमध्ये आम्ही ते एस्टॅब्लिशमेंट केलं, सुरुवात केली 2019-20 आम्ही सेट केलं.
1: मग ह्या मध्यंतरीच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमचा जॉब सुरू होता कसं होतं?
0: हो जॉब चालू होता,
1: जॉब चालू होता. पण साईड बाय साईड,
0: हा ह्या गोष्टी म्हणजे साईड बाय साईड म्हणजे फक्त एक्झिक्युशन प्लॅनिंग माझं चालू होतं पूर्णपणे की असं कुठल्या सेक्टरमध्ये करायचं,
1: अच्छा
0: कुठले सेक्टर चांगली राहील,
1: अच्छा
0: याच्यामध्ये आपली स्वतःची कॉम्पिटन्सी असेल त्या एरियामध्ये. जसं माझी स्वतःची कॉम्पिटन्सी D1 2003 पासून इंटेरियर एक्सटेरियर डिझाईन डेव्हलपमेंट ऑटोमोटिव्ह पार्ट्स, जसं आपण डॅशबोर्ड म्हणतो, कन्सोल, रूफ लाइनर, बंपर्स, लाईट, लॅम्प्स वगैरे वगैरे, त्यामध्ये माझी एक्सपर्टीज बिल्ट होत गेली. मग त्याच एरियामध्ये आपण करूया चालू झाला प्रवास. 2019-20 आम्ही राल्फ पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड एस्टॅब्लिश केले, रजिस्टर केलं. मग तिथून मग आम्ही छोटे छोटे आपले स्ट्रॅटेजी प्लॅन केला होता ऑलरेडी. म्हटलं तिथनं चालू केली आपली जर्नी. आणि बाय डिफॉल्ट त्या गोष्टी जे काही प्रेझेंट केल्या होत्या कस्टमरच्या समोर, दे आर रिअली हॅपी टू सी दॅट प्रोएक्टिव्ह अप्रोच विथ स्ट्रॅटेजी प्लॅनिंग बॅकअप विदाउट हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स. दे वर इन्व्हेस्टेड इन ए कॅपेक्स, आपल्या कंपनीमध्ये त्यांनी कॅपेक्स इन्व्हेस्ट केला. मग तिथून मग माझी जर्नी जी स्टार्ट झाली ते आतापर्यंत मी मागं वळून नाही पाहिलं आहे. हॅपीली आय वुड लाईक टू से हिअर as on time 16 customers are registered with us. And that Mahindra Tata हे आता मेजर कस्टमर आहेत आमचे.
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये
1: एवढ्या रिनॉन्ड कंपन्या ज्या आहेत त्या तुमच्या सोबत. हे मग तुमचा राल्फ पॉलिमर असा आहे ना?
0: yes,
1: मी मित्रांनो परत एकदा आपल्याला थोडीशी आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ती श्री सुधाकर राठोड यांच्याशी. ते 2003 पासआउट आहेत, मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. मूळतः सोलापूरचे आहेत, सध्या पुणे येथे एंटरप्रेन्योर म्हणून कार्य करत आहेत. स्टार्टअप आहे त्यांचं राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, पण त्याला पण 2-3 वर्ष झाले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं हे वर्क चालू आहे. तर राल्फ पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड कशामध्ये नेमकं डील करतं, म्हणजे तुमचं वर्क काय नेमकं आहे?
0: हा एकंदरीत राल्फ पॉलिमर्स हे बेसिकली जेव्हा आपण विजन घेऊन एक आपण या मार्केटमध्ये आलो, माझं विजन पहिल्यापासून होतं की जे एक्सपर्टीज मॉडेल जे सेल करतात, फॉर एक्झाम्पल ल्युमॅक्स आहे, तो एक मॉड्यूल सेल करतो. तर त्या मॉड्यूल आणि OEM मध्ये तर देर हॅव्हिंग अ गॅप बिटवीन फॉर एक्सपर्टीज इन पर्टिक्युलर मटेरियल्स. मग आम्ही डील करतो ते फक्त पॉलिमर मटेरियल्समध्ये, त्यांचा बॅकबोन आम्ही म्हणतो. वी आर ट्राईंग टू बिकम दॅट बॅकबोन टू ल्युमॅक्स, लाईक अ ल्युमॅक्स. देर आर लॉट नंबर ऑफ कंपनी, हेला स्विचेस, सुब्रोस, देर आर अँड नंबर ऑफ मॉड्यूल्स आर देअर विच इज फिटिंग इन अ व्हीकल. व्हीकलमध्ये जसे फिट होतात बरेचसे मॉड्यूल्स. आता तुम्ही व्हीकल पाहता, व्हीकल ही जवळपास 3000 कंपोनंटनी बनते.
1: अच्छा, ओके.
0: एक कुठलीही व्हीकल ही 3000 कंपोनंटनी बनते.
1: हे तर मला पहिल्यांदा.
0: हा, तर त्या कंपोनंटमध्ये तुमचं ब्रेक सिस्टीम असतं, चॅसिस असतं, सस्पेन्शन असतात, तसे बरेचसे मॉड्यूल्स आहेत. मग ते मॉड्यूल्स एक बॅकबोन बनणं फार गरजेचं आहे की त्यांचे प्रत्येक एक्सपर्टीज असणं, त्यांना ते व्हायबल नसतं, कमर्शियली व्हायबल नसतं, ऍज अ इन्फ्रास्ट्रक्चर बी व्हायबल नसतं. इट्स नॉट व्हायबल टू मॅनेज एव्हरीथिंग. सो नाव मग हु इज गोईंग टू बिकम दॅट वन गुड हँड ॲज एक्सपर्टीज अँड पॉलिमर. सो वी वर ट्राईंग टू बिकम दॅट. आणि ॲज ऑन टाईम ISA, विरॉक पॉलिमर्स, ल्युमॅक्स, सिग्मा इंटरनॅशनल, पिनॅकल, एनसिस, फिरोशिया, ग्रुपो अँटोलिन, हेवल्स, युनिलिव्हर्स, टाटा मोटर्स, महिंद्रा, स्कोडा ऑटो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, दॅन देर आर सुप्रीम ग्रुप्स, सुप्रीम नॉन ओवन अँड सुप्रीम ट्रिओन, जिस इज अ लिडिंग.
1: But
0: we have been supporting since last 4 years.
1: But
0: yeah, and they're happily and as on time मला एक सांगावं लागेल की झिरो PPM हा फॅक्टर असतो. म्हणजे आतापर्यंत झिरो इन्सिडेंट फॉर द एनी सेफ्टी कम्प्लायन्सेस, झिरो डिफेक्ट. म्हणजे आपल्या इथनं जे काही सपोर्ट

0: इतना आपलं पाठ जातात वगैरे ते आम्हाला अवॉर्ड भेटलेला आहे.
1: आयएसओ
0: हे सर एक सिस्टीम असते, क्वालिटी सिस्टीम असते, त्या डिसिप्लिनने आपल्याला काम करावं लागतं. आयएसओ एक सुरुवातीची सिस्टीम आहे, त्याच्यानंतर आयएटीएफ इज लिटल बिट अपग्रेड. मग त्या हे सिस्टीमनुसार आपल्याला आपले जे इंटरनल जे काही को स्ट्रक्चर काम करतात, वेदर इट इज बीन इंटरनल मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, एचआर डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे, परचेस आहे, लॉजिस्टिक आहे, त्या एका पर्टिक्युलर साच्यामध्ये काम करावं लागतं. आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं की जे काही ओईएम्स आहेत, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर, जसं व्हेकल टाटा मोटर्स, स्कोडा, ऑटो, हेवल स्विचेस, युनिलिव्हर, ह्या त्या सिस्टीमला रिलाय करतात. कारण एक डिसिप्लिन मॅनर्सनेच ते प्रोडक्ट कुठेतरी डिलिव्हर करू शकतात. कारण दे ऑल्सो बी अन काउंटेड ॲज अ वॉरंटी अस्पेक्ट फॉर इच अँड एव्हरी मॉड्यूल. जे काही ते कंपनीमध्ये सेल करतात बाहेर कस्टमरला, कारण तो सुद्धा डिझर्व्ह करतो की क्वालिटी मला पाहिजे. तो आज 10 लाख रुपयाची गाडी घेतोय, डेफिनेटली ही डिझर्व्ह टू हॅव अ क्वालिटी प्रोडक्ट.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: त्यामुळे त्या डिसिप्लिनने ते कुठेतरी सेट असणं गरजेचं आहे, की असं नाही की बाबा गाडी जातोय आपल्या 80 किलोमीटरला ब्रेकच लागत नाहीये. मग ते कुठेतरी हे सिस्टीम असणं गरजेचं की तो पार्ट येतो कसा, त्याच्या क्वालिटी स्पेक्स कसं आहे, त्याचं ड्रॉइंग काय रिलीज झालेलं आहे, कुठल्या स्पेक्सने रिलीज झालेलं आहे, मग त्याचा चेक काय, चेक्स कुठले कुठले चेक्स आहेत, त्याचं मग फायनली पीडीआय काय होतं, ते जेव्हा मॉडेल व्हेकल मध्ये लागल्यानंतर त्याचा फायनल पीडीआय काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या डिसिप्लिनने सिस्टीमने जातात, चेक पॉईंटने. त्यालाच आपण हे क्वालिटी सिस्टीम, जसं तुम्ही म्हणले ना आयएसओ, आयएटीएफ वगैरे, ते इंटरनल देर आर नंबर ऑफ टीपीएम, टीक्यूएम, ह्या कायझन वगैरे आहेच.
1: मग आज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत सुद्धा इथे आलेला आहात, म्हणजे वहिनी पण आहेत सोबत, जसं म्हणतात की तुम्ही, त्यांनी पण एमबीए केलेला आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट कसा असतो त्यांचा, म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये?
0: आता माझ्या कंपनीमध्ये सेल्स मार्केटिंग जो डिपार्टमेंट आहे, त्या डे वन पासून ते पाहतात. आणि इज अ रिअली हार्ड कोर, म्हणतात ना, सेल्स मार्केटिंग टू सेलिंग द प्रोडक्ट्स, सेलिंग द आयडियाज, अँड ऑल्सो इज ऑलवेज बीन बॅकबोन टू नॉट इवन मी बट ऑल्सो अवर डिपार्टमेंट पीपल्स टू मोटिवेट इच अँड एव्हरी एरिया. कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो, त्यामध्ये बरेचसे इन्सिडेंट्स होतात, क्वालिटी इश्यू असतात, कधी फेल्युअर होतात मशीन्स वगैरे. हाऊ टू कॅटर दॅट, दॅट ऑल्सो बीन शी इज बीन गोइंग टू बी मोटिवेट. नाही आहे, वी कॅन कॅटर हॅव्हिंग सिस्टमॅटिक वे, मग त्या ऑलवेज आमचा बॅकबोन आहेत कंपनीच्या.
1: तर सुधाकरजी, मी परत एकदा तुम्हाला आता त्या थोडंसं एरामध्ये घेऊन जातो, 2003
0: मला
1: वाटतं बहुतेक कालच मी इंटरव्ह्यू केला होता, तर बहुतेक तुमच्या 2003 बॅचचे असतील.
0: ओके.
1: राज कोळपे आणि पांडुरंग खोवडे म्हणून, त्यांनी पण काहीतरी कंपनी वगैरे स्टार्ट केली पुण्यामध्ये, आणि काल त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मी. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2000 काळामध्ये त्यावेळेस रिसेशन चालू होतं थोडंसं इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, असा काहीतरी विषय होता. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे असं काही जाणवलं का की त्यावेळेस इंजिनिअरिंग करत असताना आपण एखाद्या रॉंग फील्डमध्ये आलो किंवा असा काही विषय झालाय?
0: सर, सब्जेक्ट हा रुमर्स वगैरे येत राहतात. आता 2000 गोष्ट नाही आहे. जेव्हा आम्ही जॉब करायचो तेव्हा सुद्धा रिसेशन येऊन गेलेले आहेत, बरेच म्हणजे अप्रेझल नाही झाले होते, बरेच ले ऑफ सुद्धा झालेले आहेत बरेच एम्प्लॉईजचे. पण तो फेज असतोच, मला म्हणजे आवर्जून इथं नोट करायला इच्छा आहे की हा फेज प्रत्येक डाऊन अँड फॉल असणारच आहे या इंडस्ट्रीजमध्ये. कारण इट इज बीन प्युअरली डिपेंड ऑन द मार्केट, मार्केटची डिमांड काय आणि मार्केटचा ट्रेंड काय, ते तुमच्या ह्याच्यावर नाही चालत आहे की तुम्ही काय अपेक्षा करताय. जसं अपलिफ्टमध्ये जसं आता काही व्हेकल्स आहेत सेफ्टी नॉर्मनी येतात, तर डेफिनेटली कस्टमर त्या साईडला जाईल. काही जणांना मायलेज हवं असतं तर त्या साईडला जाईल. मग तेव्हा ते कुठल्या प्रोडक्ट पिक करेल ह्याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे तो डाऊन अँड फॉल होत राहणार आहे, चाहे ते इलेक्ट्रॉनिक्स मार्केट असेल, मेकॅनिकल मार्केट असेल, या सॉफ्टवेअरचा मार्केट असेल. आता सॉफ्टवेअरमध्ये जसं AI आलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामध्ये बरेचसे जॉब कटिंग होत आहेत, म्हणजे बरेचसं ऑटोमेशन बरेच प्रमाणात होत आहे. मग त्या एरियामध्ये जसं अपग्रेड करून जर घेतलं विद्यार्थ्यांनी या आता जे जॉब करत आहेत एम्प्लॉईजनी, तर डेफिनेटली दे विल ऑल्सो गोइंग टू बी सर्व्हाइव्ह अँड सस्टेन. नाहीतर मग हे डाऊनफॉल होतच राहणार आहे मार्केटमध्ये.
1: मग आता तुम्ही ज्यावेळेस ते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होतात, जर आपण पाहायला गेलं तर मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, म्हणजे खास करून सोशल मीडियाचा एवढा एक्सपोजर नव्हता, इंटरनेटचा नव्हता त्या काळामध्ये, नुकतंच बहुतेक मला वाटतं मोबाईलची सुरुवात झालेली होती.
0: येस.
1: आणि बाकी सगळ्या गोष्टी होत्या. तर त्यावेळेसचं एज्युकेशन आणि आता ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रिन्युअर आहेत किंवा तुम्ही काही एम्प्लॉई तुम्ही अपॉइंट करत असणार आहेत, तर तुम्हाला काय फरक जाणवतो?
0: मी पहिले ऍडव्हान्टेजेस बोलेल. तर आता जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ऍक्सेस आहे.
1: बर.
0: कुठलीही जरी इन्फॉर्मेशन आहे ती इझी टू ऍक्सेस आहे आणि लिमिटलेस आहे आणि व्हेरियस ऑप्शन्स अवेलेबल आहेत. थर्ड पॉईंट, त्यावेळेला असं नव्हतं, पण त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस एक होतं की जो काही विद्यार्थी विद्यार्थिनी असेल तर

0: कोर सब्जेक्टमध्ये ते ती एक्सपर्टीज गेन करायचे, तो ॲडव्हान्टेजेस होता आमच्या वेळेला. म्हणजे आता कोणी हिट ट्रान्सफरमध्ये चांगला असेल, फॉर एक्झाम्पल आमचे एक माने म्हणून आमचे एक मित्र होते, इथनंच पासआउट झालेले, ते जीईलमध्ये होते, त्यांनी एमटेक केलं पुणे युनिव्हर्सिटीमधनं. थर्मोडायनामिक जीईमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. सर सेम लाईक दॅट, म्हणजे आय एम सेईंग की त्या सब्जेक्टमध्ये जे कोर एक्सपर्टीज झालेत, जसं माझं कोर, माझा जो हँड्स ऑन होता दाते सर पाटील सर यांच्या कृपेने म्हणा की ड्रॉइंगमध्ये डिझाईनमध्ये माझा हँड्स ऑन फार चांगला होता, आणि त्या करिअरमध्ये मलाच खरंच तो मला इतकं म्हणजे हेल्प दिलं, म्हणजे इट वॉज हेल्प लॉट ऑफ की इमॅजिनेशन कसं असतं, डिझाईन काय असतं, सॉफ्टवेअर्स वगैरे असायचे पण इमॅजिनेशन हे फार महत्वाचं आहे आणि कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक हे फार महत्वाचं आहे. त्याच एका त्या बॅकबोनने आम्ही बऱ्याचशा गोष्टी पार करत गेलो. मग चाहे कुठलीही पार्ट डिझाईन करायचा असो, मग त्याचं मटेरियल कॅरेक्टरायझेशन काय असेल, डिझाईन अस्पेक्ट काय असेल, मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं आहे त्याचं, मग परत तो पार्ट त्याचा व्हेकलमध्ये जाऊ कुठंतरी बसायला पाहिजे आणि वॉरंटी शेवटी फायनली येतेच, मग ह्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे ती एक्सपर्टीज आम्हाला त्यावेळेला ॲडव्हान्टेजेस होतं. आणि सेकंड होतो आम्ही डायव्हर्ट कुठं व्हायचो नाही, एक करायचं तर त्या गोष्टीला आम्ही त्या एकाच फ्लोला जायचो, त्यामुळे कन्फ्युजन नव्हतं.
1: बर
0: लाईफ मध्ये काय करायचं हे क्लिअर होतं.
1: अच्छा
0: बरं.
1: अच्छा बर. आता आताचे जे स्टुडंट आहेत जे इंजिनिअरिंग करतायत, प्रोबॅबली इन मेकॅनिकल ब्रँच मध्ये असतील, प्रोडक्शन मध्ये असतील, ह्या सगळ्या फील्ड मध्ये असतील, किती ऑपॉर्च्युनिटीज आता सध्या आहेत असं तुम्हाला वाटतं की आताचे जे अस्पायरिंग इंजिनिअर जे असणार आहेत ते सगळ्यांना?
0: ऑपॉर्च्युनिटी म्हणण्यामध्ये एक नोट करावं लागेल की लिमिटलेस आहे सर. का? तर ज्या प्रकारे सिव्हिलायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन आणि सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे, ट्रस्ट मी प्रत्येक एरियामध्ये ह्याच्यामध्ये आहे. क्रायोजेनिक इंजिन वगैरे जे म्हणतोय आपण आता मॅन्युफॅक्चरिंग करतोय, आपण विचार करू शकत नव्हतो. क्रायोजेनिक इंजिन स्पेसमध्ये जे वापरतो आपण विचार सुद्धा करू शकत नाही. वी आर सो मच मीन्स टॅलेंटेड आणि त्यामध्ये, पण त्यांना ते लिंक लागणं फार गरजेचं आहे. आता क्रायोजेनिक इंजिन म्हणजे मटेरियल आलं, मटेरियल आलं म्हणजे तुमचा मेटलर्जी सब्जेक्ट आला, मेटलर्जी सब्जेक्ट आला म्हणजे कार्बन आयन आलं. ह्या सगळ्या सगळ्या ज्या सब्जेक्ट आहे हे कुठेतरी लिंक आहे. ह्याचा बेसिक जो बेस आहे ना तो स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. तर लिमिटलेस आहे म्हणजे कुठल्याही एरियामध्ये तुम्ही हे करू शकता. आता ऑटोमेशन, पहिला ऑटोमेशन हेच 20 वर्षापूर्वी ऑटोमेशनचं आपल्याकडे नव्हतं, पूर्णपणे आपण डिपेंड राहायचो चायना, तैवान, कोरियन, जपान, नाहीतर मग चांगली टेक्नॉलॉजी हवी असेल तर मग युरोप. पण आता यू कॅन सी 60-70% ऑटोमेशन इज बीन मॅन्युफॅक्चर इन इंडिया. मग त्यामुळे काय होतं, आपण जी काही रिक्वायरमेंट आहे, मार्केट रिक्वायरमेंट आहे, एक्सपोर्ट रिक्वायरमेंट आहे, ते फुलफिल करू शकतो आणि प्रॉडक्ट कॉस्ट कमी होऊ शकते. असं नाही की जॉब कमी झालेले आहेत. प्लीज हा जो आहे ना, हा थोडासा जो काही रुमर्स आणि जे काही रॉंग मॅसेज आहे ना, हे चुकीचं आहे. जॉब तेवढ्याच प्रमाणात मल्टिपल याच्यामध्ये वाढत आहेत आणि तेवढ्याच प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत, हे मला आवर्जून सांगायला आवडेल.
1: तर सुधाकरजी, आपण म्हणजे खरं तर खूप चांगल्या पद्धतीचे गोल्डन वर्ड सांगतायत. मूळता म्हणजे तुम्ही जेवढ्या सॉफ्ट लँग्वेजमध्ये बोलतायत, एक तर तुमचा व्हॉइस तेवढा सॉफ्ट आहे आणि मी हे पहिल्यांदा थोडासा अनुभव घेतो, नाहीतर इंजिनिअरिंगचे मुलं आणि इतकं सॉफ्ट बोला एक म्हणजे काइंड ऑफ डॉक्टर एवढं सॉफ्टपणे बोलतात असं मी थोडंसं ऐकलेलं होतं. बट इट्स ओके. म्हणून मग परत एकदा मी विचारतो की 1999 ते 2003 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण तर सोलापूरचे होतात, सोलापूरच्या एक लँग्वेज त्याचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे समजा, पण तुम्ही तर असं ब्राईट स्टुडंट होतात, एकदम कूल स्टुडंट होतात की
0: मी ओके
1: नावाप्रमाणे राठोड म्हणून काही असं
0: नाही? ओके ॲव्हरेज स्टुडंट होतो मी. ओके ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे मला आवडेलच ते हमेशा, एवढा फार ब्राईट आणि ह्याच्यामध्ये फार डल बी नव्हतो.
1: अच्छा.
0: आणि मला स्पेशली जसं मी म्हणलो ना की आमचे जे मेकॅनिकल डिपार्टमेंटचे जेवढे काही सर लोक होते त्याच्यामध्ये मी म्हणजे ओळखीचा होतो, जायचो क्युरीज विचारायचो वगैरे, बरेचसे ते मला माझे क्युरीज सॉल्व्ह करायचे. आणि मी एकच विद्यार्थी होतो त्या बॅचमध्ये की रेफरन्स बुकचा सगळ्यात जास्त वापर व्हायचा.
1: अच्छा.
0: लायब्ररीमध्ये ते माझ्या नावावरच असायचे. कधी कधी विसरायचो मी ते रिटर्न करायची. एक पॉलिसी होती आमच्या इथे, ते कडे 7 दिवस असा एक पॉलिसी होती, मला आठवत नाही पण कार्ड मध्ये माझ्याच नावावर ते जास्तीत जास्त ते इश्यू व्हायचे. पण मला बिलीव व्हायचं की ते जे काही रेफरन्स बुक रेफरन्स बुकचा लायब्ररी, इट वॉज व्हेरी ऑसम दॅट टाइम. फार मस्त होती लायब्ररी, सगळ्या पब्लिकेशनचे बुक्स इथं अवेलेबल होते त्यावेळेला. मला जे आठवतं त्या पब्लिकेशन मध्ये आम्ही नोट्स वगैरे काढायचो. माझ्या बॅचला मी एक होतो आणि एक कोरे म्हणून एक होते आय टी ला. हे दोनच विद्यार्थी होते. आम्ही आमचं डिस्कशन डिसिजन, ते सुद्धा टॉपर होते इथले, ते डिस्कशन करायचो आम्ही. फर्स्ट इयरला राहिलं, फर्स्ट इयरला कॉमन सब्जेक्ट असायचे, म्हणजे फिजिक्स असू दे केमिस्ट्री असू दे, आम्ही डिस्कशन करायचो त्या सब्जेक्टबद्दल वगैरे वगैरे. पण हे फार फंटॅस्टिक होतं. हा जो अनुभव मला नाही का माझ्या मेमरीमध्ये तो सेट झालेला एकदम. मित्र तर म्हणजे लिमिटले भरपूर सारे, म्हणजे माझा एकच होतो सरनेममुळे मला ओएमएस अटॅच होतो.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: आणि इथलं लोकल असल्यामुळे मराठी चांगली येते. मी मराठी मीडियममध्ये आला, इथल्या मूळ मातीमध्ये मला तो माझा अटॅचमेंट आहे. त्यामुळे लोकल सुद्धा मला तेवढंच प्रेम करायचे. आणि मी हॉस्टेलमध्ये माझे 4 वर्ष काढलेले आहेत आपल्या इथल्या. आणि खरं सांगू ना, मी जेव्हा इथनं बाहेर पडलो तेव्हा मला डोळ्यात मला आश्रू आले होते. कारण ते मला 4 वर्ष मी इथं रिली जगलो होतो ते कॉलेजमधले. मला कधी ते मला विसरता नाही येणार.
1: आणि मैत्रिणी
0: सर आम्ही म्हणजे
1: डेझर्टेड
0: होतं, मोजून काही मैत्रिणी असायच्या आणि त्या सुद्धा तेवढ्याच ओपनली आम्ही डिस्कशन वगैरे सगळ्या काही गोष्टी व्हायच्या वगैरे, पण कमीच होत्या सर.
1: अच्छा अच्छा. बरं, तर शेवटी सुधाकरजी असा विषय आहे की तुम्हाला काय वाटतं की म्हणजे तुमची एक 20 वर्षाची जर्नी झाली आहे इंजिनिअरिंग पुणे, त्यानंतर सोलापूर ते पुन्हा धाराशिव, आताचा धाराशिव आहे, तर सोशल मीडियाचा किती इम्पॅक्ट झाला आहे लाईफस्टाईलवर असं तुम्हाला वाटतं? आयदर वे प्रोडक्टिव्ह त्याचा यूज असेल, डिस्ट्रक्टिव्ह यूज पण आहे, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला काय वाटतं की तुम्ही या जर्नीमधून गेलेला आहात, पण तुम्हाला काय वाटतं की त्याचा कसा उपयोग करायला पाहिजे आपण आपल्या करिअरचं ठरवत असताना किंवा ह्या गोष्टी?
0: सर, सोशल मीडिया मी जसं मग ॲडव्हान्टेजेस सांगितलं की 3 पॉईंट्स ते फार महत्त्वाचे आहेत. तर याचा चांगला वापर केला तर बरेच जणांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वतःचं भलं करून घेतलं आहे. मराठीत मी बोलेल मॅक्सिमम. तर पण याचा दुरुपयोग केला तर मग ते तो जे काही पीक म्हणतो ना आपण टाइम असतो त्या स्टुडंटचा, जेव्हा तो फार त्याची आकलन क्षमता आणि बाकीचे जे काही फिजिकली तो हे असतो तो लॉस करतो त्यामध्ये. कारण बऱ्याचशा वेळ त्यामध्ये तो वेस्ट करतो. पण ज्यांनी जे केलेलं आहे, मी असे सुद्धा एक्झाम्पल आणि त्यांचे मी वाचतो मी बऱ्याचशा पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये वगैरे. तर एक एक्झाम्पल आहे, असाच एक कुली होता, तो ही बिकम आय एस ऑफिसर विथ हेल्प ऑफ मोबाईल. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहे ते मी इथं स्पेशली सांगू इच्छितो. तर मला एकच फक्त संदेश आहे सर्वांना की त्या लिमिटलेस इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये. तुम्हाला ज्या सेक्टरमध्ये जास्त आवड आहे तुम्ही स्वतःला एक्झामिन करा, टेस्ट घ्या स्वतःची, कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खरंच आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन गॅदर करायचा प्रयत्न करा. तुमचे डाऊट्स क्लिअर करा. तुमचे मेंटर्स बरेच आजूबाजूला आहेत. एकतर मेंटर सगळ्यात मोठे म्हणजे तुमचे गुरु, कॉलेजचे शिक्षक. सेकंड आहे तुमचे नातेवाईक, आई वडील, त्यांना तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता. काही पर्सनल बाकीच्या गोष्टी करायच्या असेल तर त्या डाऊट्स क्लिअर करा आणि ते आनंद घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या करिअरमध्ये. कारण आपण या पृथ्वीदलावर जेव्हा जन्म घेतो तर प्रत्येकाचं एक ना कर्तव्य असतं की वी शुड बी हॅव टू हॅव रन अवर सेल्फ. आपण पळणं गरजेचं आहे, धावणं गरजेचं आहे. आणि ह्या पूर्ण नेचरमध्ये ह्या पृथ्वीदलावर आपलं कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजेत.
1: बरोबर.
0: किंवा टाईमला तुम्ही रिस्पेक्ट केलं ना, टाईम ऑलवेज बीन रिस्पेक्ट टू यू. कारण टाईम एवढं डेंजरस वेपन आहे, त्याला तुम्ही जर रिस्पेक्ट नाही केलं तर तो कधी तुम्हाला कसं फेकल करणार सुद्धा नाही तुम्हाला. तर प्लीज ट्राय टू रिस्पेक्ट द टाइम.
1: यस.
0: इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे, वापर करा व्यवस्थित, एक्झिक्यूट करा. समजत येत नसेल काहीतरी ते तुमच्या मेंटरशी डिस्कस करा, डाऊट्स क्लिअर करा आणि तुम्ही पुढे जा.
1: बरोबर.
0: आणि मग एकदा टाइम गेले तर मग ते परत वापस येणार नाही.
1: बरं. कॉलेजच्या 4 वर्षाच्या कालावधीत कधी अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये
0: सर? यस यस, आय वुड लाईक टू always been participate for all programs as an organizer team.
1: Okay.
0: त्यामध्ये ते फ्रेशर्स पार्टी असू दे फर्स्ट इयरला. कॉलेजची फारच चांगली म्हणजे व्यवस्था आहे आधीपासून. मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये आता मी जिथे जॉब करायचो वगैरे तर तिथे मी पाहिलेलं आहे असं काही. ते पहिल्यांदा म्हणजे अरे असं काही होतं का? अरे म्हटलं माझं कॉलेज अरे माहीत नसेल ना बॉस. तिथं बऱ्याचशा अशा गोष्टी व्हायच्या, कारण त्या शिक्षकांनी त्या सेट केल्या होत्या, त्या कल्चर सेट केलं होतं. त्यांना काही असा उठकीम वाईट कधीच आलं नाही. फ्रेशर्स पार्टी असायच्या, फ्रेशर्स वेलकम असायच्या आमच्या इथे, सेंडअप असायचे, आणि कल्चरल इव्हेंट तर होतेच, प्लस स्पोर्ट्स इव्हेंट सुद्धा प्रत्येक वर्षी ऑर्गनाईज व्हायचे.
1: तुम्ही फक्त ऑर्गनायझिंग कमिटी?
0: मी ऑर्गनाईज मध्ये आणि काही काही मध्ये पार्टिसिपेट सुद्धा करायचो. स्पोर्ट्स मध्ये मी पार्टिसिपेट करायचो, बऱ्याचशा स्पोर्ट्स मध्ये आम्ही पार्टिसिपेट केलेले. ऑर्गनायझिंग कमिटी मध्ये मी पहिल्या दिवशीपासून होतो, मला फार चांगला म्हणजे एक रिअल टाइम एक्सपिरियन्स भेटला, त्यामुळे तो जो कॉन्फिडन्स आहे मला कुठेतरी पुटअप करता आला. म्हणजे वेल गुड ऑर्गनायझर म्हणतो ना आपण मॅनेजमेंट वाईम.
1: तर सुधाकर राठोडजी, मी शेवटी तुम्हाला तुमच्या आयुष्याचे गोल्डन वर्ड्स विचारणार आहे की असे कुठले गोल्डन वर्ड्स आहेत किंवा रूल आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं लाईफ स्मूथली रन करताय किंवा तुम्हाला एका सक्सेसकडे जायचं आणि त्या मार्गाने जात आहात असा भाग आहे. आणि आपल्याला गाण्याची चित्रपट पाहण्याची जर आवड असेल तर तुम्ही कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा 6 वर्षानंतर आल्यानंतर किंवा तुम्ही दररोज जरी कॅम्पसमध्ये परत रिटर्न येणार असाल तर तुम्हाला एक मनामध्ये एक स्पंदन चालू असतातच समजा, असं कुठलं गाणं आहे की तुमच्या डोक्यामध्ये ते चॅन्टिंग करायला किंवा लगेचच तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यामध्ये आलं की ह्या कॅम्पसमध्ये आलेल्या?
0: कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला ते जुने गाणे आहेत काही बरेचसे, त्यामधलं
1: तुमच्या कॉलेज एरियामधलं,
0: कॉलेज एरियामधलंच आमिर खान आणि याचा जो कयामतचे कयामत, पहिला नशा पहिला कुमार, तर ही एक पहिला नशा होतो एक प्रकारे. म्हणजे कॉलेजचं जे कॅम्पस आहे ते एका वर्ड मध्ये मला सांगता नाही येणार, म्हणजे ते गाणं त्यामध्ये आहे.
1: तुम्ही रोमॅन्टिक सॉन्ग सांगितलं बरं चालू, म्हणजे पापा कहते बडा नाम करेगा,
0: पापा बडा नाम करेगा, हे तर एक स्टँडर्ड हे म्हणजे तो सेटअप आहे. पण जी ही नशा, ही जी एन्व्हायरमेंट आहे, हे बरंच काही देऊन जातं या कॉलेजमधलं. आणि त्याच वेळामध्ये म्हणजे विद्यार्थी असू दे विद्यार्थिनी असू दे, 18 वर्ष जस्ट प्युबर्टी त्याची कम्प्लीट होते आणि तो एका मोठ्या म्हणजे त्या पायदानामध्ये तो एंट्री करतो आणि हे त्याचं खरंच बेसमेंट म्हणजे स्ट्रॉंग करतं. हे 3 वर्ष असू दे, 4 वर्ष असू दे, 6 वर्ष जे काय असतील त्याच्या विथ पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, ते हे खरंच बेसमेंट आहे त्याचा आणि बरंच काही देऊन जातं इथून. अभ्यासक्रम हा फक्त एक छोटासा भाग आहे, त्याच्याबरोबर तुम्ही जे गुरुजीशी दक्षिणा घेता म्हणजे दक्षिणा देता आणि त्याच्याकडनं बरंच काही शिकता, तुम्ही बऱ्याचशा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी शिकता, ह्या बऱ्याचशा गोष्टी लाईफमध्ये ते कुठेतरी तुम्हाला सपोर्ट करतं.
1: बरोबर,
0: कुठे तुम्ही माघार नाही घेऊ शकत, मग चाहे ते किती काय अडचणी येऊ दे लाईफमध्ये, वेदर इट इज फायनान्शियली येऊ दे, वेदर इट इज फिजिकली येऊ दे, या कुठल्याही गोष्टीला येऊ दे, कधी माघार नाही घेता, हे फार महत्वाचं मला आवर्जून सांगायला आवडेल.
1: आणि हे तुमच्या एखादा जे गोल्डन रूल आहे की जे पुढे
0: बस बस रिस्पेक्ट टाइम.
1: ओके, क्या बात आहे, यस इट्स गुड वर्ड टू वर्ड्स, रिस्पेक्ट टाइम, येस ऑलवेज. तर सुधाकर राठोडजी, खरं तर आपण खूप चांगल्या पद्धतीने तुमचे अनुभव शेअर केले, मी खरं तर एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं, कारण तुम्ही सुरुवातीला जरा थोडंसं हा सॉफ्ट बोलत होतात. मी म्हणत
0: नाही, तुम्ही सुद्धा ती संधी मला दिली, थँक्यू टू ओपन अप, कारण तुमची ती स्किल आहे.
1: नाही, हाऊ टू, मला वाटतं की याच्यामुळे कदाचित वहिनी जास्त आनंदी असतील ना, तर मग आमच्यासारखा आवाज आला की हे काय नेहमी रागात बोलतो असं म्हणणार. तर सुधाकर राठोडजी, खरं तर मी तुमच्यासाठी आणि आज तुम्ही पूर्ण फॅमिली घेऊन इथं आलात, जरा मुलांचे पण नावं सांगितले म्हणजे थोडंसं.
0: येस, माझा मोठा मुलगा परीक्षित राठोड
1: हा
0: 8th स्टँडर्ड मध्ये केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिकतोय, निगडी मध्ये. मुलगी रोही राठोड, ती 3rd स्टँडर्ड ला केम्ब्रिज मध्ये शिकते.
1: अच्छा, आणि हे हॅपी फॅमिली आता सध्या तुम्ही पुण्यामध्ये स्टे करता?
0: येस सर.
1: तर मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं जे हे स्टार्टअप एंटरप्रेन्युअर आहेत, तुम्ही म्हणतात राल पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड, रेनाउंड कंपनी व्हावी आणि अधिकाधिक तुम्हाला जास्तीत जास्त याचे कॉन्टॅक्ट किंवा तुमचे जे असतील ते त्याच्यामध्ये यश मिळावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा तुम्ही आज जसं 2023 मध्ये आलात, तसं अजून एक 5-10 वर्षानंतर तुम्ही खूप मोठे झाल्यानंतर परत एकदा अजून यावं आणि आपले अनुभव शेअर करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.
0: येस सर, ऑफकोर्स.
1: आणि आपण आलात त्याबद्दल धन्यवाद.
0: थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोत्यावर रेडिओ त्यांना ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ऍपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअरवर रेडिओ त्यांना हे ऍप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ त्यांना ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावाला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ त्यांना. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ त्यांना. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ त्यांना 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
2: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात नातं जे जागवतं हजारो संवेदना विचार प्रेम आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेतना 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: अगर इमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना, कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
5: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
4: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
6: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM।
7: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोतेहो, शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसाठी विविध विषय घेऊन येत असतो। आज याच माध्यमातून एक महत्त्वाच्या विषयावरील माहिती आपण करून घेणार आहोत, जी माहिती याच्या अगोदरही रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आपण ऐकलेली आहे, तरीसुद्धा या माहितीचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग करता येऊ शकतो आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये। यासाठी ही माहिती देखील खूप महत्त्वाची आहे। तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक मधमाशा पालन, एक बहुगुणी कृषी उद्योग याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून। मंडळी, शेतीपूरक उद्योगांमध्ये मधमाशा पालन हा उद्योग अत्यंत महत्त्वाचा आहे। यात देखरेख कमी तरी उत्पादन चालू राहते, निसर्गाची अनुकूलता असेल तर मधाचे चांगले उत्पादन आपल्याला मिळू शकते। एवढंच नाही तर मधमाशांद्वारे धान्य, फळे, भाजीपाला या वनस्पतींच्या फुलाचे परागीकरण होत असल्याने शेतीचे उत्पादन वाढीसाठी या उद्योगाचा फार मोठा उपयोग आपणास होऊ शकतो। परदेशात शेतीच्या परागीकरणाच्या हंगामात मधमाशांच्या पेट्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे लोक आहेत। आपण कल्पक असाल तर आपणही हा जोड उद्योग यशस्वीपणे करू शकतो। चालू शतक वैज्ञानिक विस्फोटाच्या उंबरठ्यावर उभं आहे। विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या संशोधनावर आधारित दुसरी महाकाय औद्योगिक क्रांती जन्म घेत आहे। विकासाच्या शर्यतीत अप्रगत आणि अतिप्रगत देश सारख्याच हिरिरीने उतरले आहेत। सहस्त्रावधी कोटींच्या गुंतवणुकीची मांडणी होत आहे, परंतु या रणधुमाळीत लाखांची उलाढाल करणाऱ्या शेतीपूरक कुटीर उद्योगांनाही राष्ट्र विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार आहे। कदाचित हे कुटीर उद्योग नगाऱ्यापुढे टिमकी ठरतील, पण सुसंगत अशा मानवहितासाठी त्यांचं स्थानही आढळ आणि अपरिहार्य असंच आहे। अशा उद्योगांमध्ये रेशीम निर्मिती आणि मधमाशा पालन या दोन ग्रामोद्योगांचा विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल। त्यामुळे युवकांना व्यावसायिक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल, त्याचप्रमाणे शेती व्यवसायालाही त्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते। कोट्यवधींच्या उलाढालीचे उद्योग प्रामुख्याने नागरवस्तीच्या गरजा भागवतात, ते शहरांपुरते लाभदायक ठरतात, पण भारताची बहुतांशी वस्ती ग्रामीण भागात आहे आणि ती शेतीवर अवलंबून आहे। कित्येक पिढ्यांची ही वस्ती सतत दारिद्र्यामध्ये पिसते आहे। कुपोषण, अज्ञान, निरक्षरता अशा विविध गोष्टींमध्ये हे पिचून निघालेले आहेत। काही अंशी तरी ग्राम उद्योगांमुळे येथील परिस्थिती सुधारू शकते। खेडी हा तर भारताच्या शेतीचा कणा, पण शेतीचा मोठा भाग बिनभरवशाच्या पावसावर अवलंबून असतो। बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप वेगाने वाढत आहे, त्यामुळे तिचा कसही कमी झाला आहे। पिढीजात जमिनीची वाटणी सातत्याने चालू आहे, त्यामुळे प्रत्येक कुटुंबाच्या वाट्याला येणारी जमीन तुकड्या तुकड्याने संकुचित होत आहे। त्यात भर म्हणजे रासायनिक आणि यांत्रिक शेतीमध्ये वापरात येणारी खतं, कीटकनाशकं, सुधारित संकरित बियाणे, महागडी ऊर्जा आणि मजुरीचे चढते दर यामुळे शेतीवरचा खर्च वेगाने वाढत आहे. आता नवे जग जागतिक पातळीवर WTO सारखे प्रश्न शेतीविषयक संकटांमध्ये भर घालत आहेत. अशा परिस्थितीत खर्च आणि कष्ट जास्त पण उत्पन्न कमी, त्यामुळे शेती सध्या परवडल की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूने शेतीवर अवलंबून असणाऱ्या खातेतोंडांची संख्या वाढत आहे. 50 वर्षापूर्वीची 40 कोटीच्या घरातील भारताची लोकसंख्या या शतकाअखेर कोटींची उड्डाण घेणार आहे. ह्या लोकसंख्येचा फार मोठा भाग खेड्यात राहणार आहे. खेड्यांना आता हा भार असह्य होऊन उपासमारीने ग्रसलेल्या तेथील जनांचा प्रचंड लोंढा शहरांकडे धावत आहे. त्यामुळेच नवनवीन कुटुंब उद्योग निर्माण होणं हे सुद्धा काळाची गरज आहे. कारण मधमाशा त्यांच्या खाद्यासाठी पूर्णतः वनस्पतींवरच अवलंबून असतात. त्याचप्रमाणे त्या बदल्यात वनस्पतींची बीजधारणा आणि फलधारणा वाढवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. मध आणि मेण उत्पादनासाठी मधमाशी पालनाचा पद्धतशीरपणे उपयोग ही या व्यवसायाची एक बाजू झाली आहे. पण पीक वाढीसाठी आणि वनसंवर्धन पर्यावरण रक्षणासाठी मधमाशांचा उपयोग ही दुसरी महत्त्वाची बाजू आहे. मधमाशा पालन व्यवसाय एक बहुउद्देशीय व्यवसाय आहे. त्यामुळे सुशिक्षित अशिक्षित शेतकरी, लहान मुले, स्त्रिया, अपंग आणि वृद्ध यांना रोजगार मिळू शकतो. त्याचप्रमाणे कृषी पदवीधर, विज्ञान पदवीधर यांनाही या क्षेत्रामध्ये काम करायला मोठी संधी आहे. संशोधन करायला भरपूर वाव आहे. सुतार, लोहार इत्यादी व्यावसायिकांनाही मधमाशा पालनातून रोजगार मिळू शकतो. नागरी आणि ग्रामीण युवकांना त्यामुळे मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते. मधमाशा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उंच झाडा, इमारतींना लटकणारी मोठ्या आकाराची आग्या मोहळं दिसतात, किंवा शेताच्या बांधाला झाडा झुडपात दडलेली फुलोरी मधमाशांची छोटी पोळी आपल्यासमोर येत राहते. आपल्याला आठवतात मधमाशांचे भीतीदायक डंख. मग आपण सोयीस्कर समजूत करून घेतो की मधमाशा पालन हा विशिष्ट लोकांपुरताच मर्यादित असा एक उद्योग आहे. पण मधमाशांची ओळख जरा जवळून करून घेतली तर आपले असे सगळे गैरसमज दूर देखील होऊ शकतात. साहजिकच मधमाशा पाळायच्या म्हणजे काय करायचं, कोणत्या जातीच्या मधमाशा पाळता येतात, हा उद्योग कुठं करता येऊ शकतो, कोणाला करता येऊ शकतो, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. ती मिळाली की आपली खात्री पटेल की केवळ स्वतःचाच आर्थिक फायदा त्यामुळे साधता येईल असं नसून शेती बागायतीचं पीक वाढवायला, वनसंवर्धन करायला आणि पर्यायाने राष्ट्राचा विकास साधायला आपण मोठी मदत करू शकतो. आता जो उल्लेख आपण केला आग्या आणि फुलोरी या दोन जातींच्या भटक्या स्वभावाच्या मधमाशांशिवाय पाळण्यासाठी योग्य जात म्हणजे सातेरी मधमाशांची. ही सातेरी मोहळं झाडांच्या ढोलीत, खड्ड्यांमध्ये, खडकांच्या अंधाऱ्या पोकळीत राहतात. प्रत्येक मोहळात एकमेकाला समांतर असलेली 5 ते 7 मेणांची पोळे असतात. त्यांची वस्ती स्थिर असते. आजूबाजूला फुलणारी फुलं आणि संरक्षित निवारा तसेच स्वच्छ पाण्याचा स्रोत एवढीच त्यांची प्राथमिक गरज असते. फुलातून त्यांना त्यांचं एकमेव खाद्य म्हणजे गोड मकरंद आणि फुलातील परागकण मिळतं. त्याचा साठा त्या फुलोरा नसलेल्या काळासाठी मोहळात करून ठेवतात. पावसाळा, हिवाळा अशा पडत्या काळात याचा अन्नसाठ्यासाठी उपयोग होऊ शकतो. मधमाशी पालनासाठी या जातीचं मोहळ उपयोगी पडतं. आग्या मोहळाचा मध ती मोहळं नष्ट करून मिळवला जातो, पण सातेरी मोहळांचा नाश करावा लागत नाही. आधुनिक पद्धतीने शुद्ध मध आपणास गोळा करता येऊ शकतो. मधमाशा पालनाची सुरुवात करायची असेल तर ही मोहळं जंगलझाडीतून मिळवावी लागतात किंवा दुसऱ्या मधपाळांकडून किंवा मधमाशी पालन केंद्राकडून ती विकत घ्यावी लागतात. त्यासाठी शासकीय यंत्रणा आहे. एका मोहळात नैसर्गिक मेणाची 5 ते 7 पोळी, त्यामध्ये षटकोनी घरात असलेली अंडी, आळ्या, कोशस्थ मधमाशा म्हणजे पिलावा आणि प्रौढ मधमाशा असतात. प्रौढांमध्ये 8 ते 10 हजार कामकरी मधमाशा, एक राणी माशी आणि हंगामाप्रमाणे पैदास होणारे नर असं एक कुटुंब असतं. राणी माशी म्हणजे त्यांची आई, कामकरी माशा म्हणजे अंडी घालण्यास सक्षम नसलेल्या बहिणी आणि फक्त प्रजननासाठी उपयोगी पडणारे 100-500 नर हे त्यांचे भाऊ. त्यांचं मिलन इतर मोहळातल्या राणीशी होत असतं आणि ती उंच हवेत मिलन झालेली राणीमाशी नव्या मोहळाची स्थापना करते. इतर प्रौढ कामकरी माश्या तिला मदत करतात. अंडी घालण्यासाठी षटकोनी घरांची मेणाची नवी पोळी बांधणे, स्वच्छता ठेवणे, आळ्यांना मध आणि पराकन, त्याचप्रमाणे डोक्यातील ग्रंथीत निर्माण होणारे प्रथिनयुक्त शिशु अन्न भरवणे, मोहळाचं संरक्षण करणे, भोवतालच्या 1 किलोमीटर परिसरातील फुलऱ्यातून अन्न गोळा करून आणणे, त्यांची साठवण करणे, अशी विविध प्रकारची कामं कामकरी मधमाशा सुसंगतपणे आणि एकमेकांच्या सहकार्याने आयुष्यभर करतात. त्यांचं आयुष्य 3 ते 4 महिन्यांपर्यंत असतं, तर राणीमाशीचं आयुर्मान 2 ते 3 वर्षाचं असतं. मिलनानंतर राणीमाशांचं एकमेव काम म्हणजे मोहळात बंदिस्त राहून दिवसाला 1,012 अंडी घालणं एवढं असतं. नरांची गरज फक्त फुलांच्या हंगामात संयोगापुरतीच असते, म्हणून त्यांचं आयुष्यही 15 दिवसांचंच असतं. त्यांना भरवावं लागतं, इतर कोणतंही काम ते करत नाहीत. पोळ्यांमध्ये मधाचा साठा वरच्या षटकोनी घरात व पराकुणांचा साठा दोन्ही कडांच्या घरात असतो. 2 समांतर पोळ्यात 2-2 माशा एकावेळी सहजपणे वावरू शकतील एवढं नैसर्गिक अंतर राखलं जातं. त्याला माशी अंतर असं म्हणतात. निसर्गात मिळणारी अशी मोहळं मिळवून विशिष्ट रचनेच्या लाकडी पेटीत ठेवता येतात. जेथे चांगला भरपूर फुलोरा आणि सुरक्षित निवारा असेल अशा मधुबनात मधमाशा पालनाला सुरुवात करता येते. फुलोऱ्याच्या काळात मधाचा हंगाम असतो, त्यावेळी मध संकलन करता येतं. एरवी मधमाशांना साखरेचा कृत्रिम पाक देऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो. मधमाशा पालन यशस्वी होण्यासाठी मधमाशांचा स्वभाव, सवयी, जीवनक्रम, गरजा या गोष्टींची माहिती करून घ्यावी लागते. त्यासाठी एक अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहे. महाराष्ट्रात मधमाशी पालनासाठी जंगल भाग आणि शेती बागायती क्षेत्र अनुकूल आहेत. महाराष्ट्राव्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमालयाचा भाग, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश अशा जवळजवळ सर्वच प्रांतात मधमाशा पालन होऊ शकतं. अनेक ठिकाणी सहकारी मधमाशा पालक संघ आहेत. या व्यवसायाची जबाबदारी मुख्यतः खादी ग्रामोद्योग आयोग आणि राज्य खादी ग्रामोद्योग मंडळावर सोपवण्यात आलेली आहे. याशिवाय कृषी विद्यापीठे, वनविभाग, खाजगी संस्थाही या कामात सहभागी झाले आहेत. परंतु व्यवसायाच्या सर्वांगीण वाढीला प्रशिक्षित कुशल युवकांची, तंत्रज्ञांची, वैज्ञानिकांची मोठी गरज आहे. हा व्यवसाय आवडीने स्वीकारल्यास खूप मोठा वाव आहे. तर याच व्यवसायाच्या विषयी आपण पुढील भागात देखील माहिती करून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
8: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत त्याचबरोबर विशेष माहिती मनोरंजन महिला शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी मनोरंजन आणि माहितीचं दर्पण रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज़।

0: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यगर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
0: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर।
2: हर घर सूर्यघर।
3: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
4: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
3: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। आणि मी आहे RJ प्रगती। मराठी चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक सुरेल आवाज आपण ऐकलेले आहेत। त्यापैकीच एक सुरेल आवाज म्हणजे बेला शेंडे। एखादं भजन असो किंवा एखादं विरहगीत, एखादं रोमॅन्टिक गाणं असो किंवा ताल धरायला लावणारी लावणी, जिचा आवाज फिट होतो म्हणजे गोड गळ्याची गायिका बेला शेंडे। तिचा जन्म पुण्याचा आणि डॉक्टर संजीव शेंडे आणि मेधा शेंडे यांच्या घरात बेलाचा जन्म झाला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. बेलाचं शिक्षण झालं पुण्यामध्येच. तिने कॉमर्स ही डिग्री संपादन केली. लहानपणापासूनच आपल्या आजीकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या बेला शेंडेनं आधीच ठरवलं होतं की मी करिअर करेन तर गाण्यातच, आणि म्हणूनच लहानपणापासूनच तिने अनेक कार्यक्रमांमधून गायला सुरुवात केली होती.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। रंगभूमीवरची अभिनेत्री आणि किराणा घराण्याची शास्त्रीय गायिका कुसुम शेंडे ही बेलाची आजी होती। तिच्याकडूनच सुरुवातीला संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या बेलानं नंतर वडिलांकडून आणि इतरही काही गुरूंकडून संगीताचे धडे गिरवले, पण तिला जास्त रस होता तो सुगम संगीतामध्ये। बहीण श्रावणी शेंडेनं शास्त्रीय गायकीमध्ये एक अनोखी ओळख निर्माण केली होती। खऱ्या अर्थानं बेला शेंडेला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एखादं निमित्त हवं होतं आणि ते निमित्त मिळालं सारेगम पच्या माध्यमातून।

केवळ 16 वर्षाच्या बेलानं सारेगम प ची मेगा फायनल जिंकली आणि संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक मिळवला. मग तिच्यासाठी अनेक ऑफर्स चालून आल्या, काही बॉलिवूड मधल्या तर काही दक्षिणेकडच्या चित्रपट सृष्टीतूनही. कैसा ये जादू या अल्बमच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस तिची भेट घडली ती इलाई राजाच्या मुलाशी, कार्तिक राजाशी. त्यानंतर जवळपास 7 वर्ष या दोघांचा कधीच संपर्क झाला नव्हता. 7 वर्षांच्या नंतर एका रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांनी तिला दक्षिणेकडच्या चित्रपटांसाठी विचारणा केली, तेव्हा तिनं त्वरित होकार दिला.

2001 साली महेश मांजरेकरांच्या तेरा मेरा साथ रहे आणि एहसास या सिनेमातून पार्श्वगायिका म्हणून पदार्पण करणाऱ्या बेला शेंडेनं आता बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडेही आपला दबदबा करायला सुरुवात केली होती. चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याअगोदरच तिने अनेक देशाविदेशांमध्ये गाण्यांचे कार्यक्रम केले होते. केवळ 16 वर्षाच्या बेलानं अमेरिकेमध्ये 30 अधिक कॉन्सर्ट केले होते. कदाचित हा विक्रम करणारी ती एकमेव भारतीय गायिका असावी.

तिच्या कारकिर्दीमध्ये तिला एक मोठा ब्रेक मिळाला, तो चित्रपट पहेली. जेव्हा तिनं राणी मुखर्जीसाठी पार्श्वगायन केलं, त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही. ए आर रहमान असो, इलाई राजा असो किंवा शंकर एहसान लॉय यांसारख्या अनेक दिग्गज संगीतकारांसाठी तिनं अनेक गाणी गायली. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या सिनेमात ऐश्वर्या रॉयसाठी गायलेलं मनमोहना हे भजन तिनं आपल्या आईला समर्पित केलं. कारण ती म्हणते, मी आयुष्यात संगीत क्षेत्र निवडलं ते माझ्या आईमुळे. रज्जू या सिनेमासाठी तर व्हॉट्सअप युअर राशी या सिनेमात प्रियंका चोप्रासाठी तिनं पार्श्वगायन केलं.

सिने संगीतातील माइलस्टोन मानल्या जाणाऱ्या ए आर रहमान सोबत आणि मराठीतल्या मेलडी किंग असणाऱ्या अशोक पत्किन सोबतही तिनं अनेक गाणी गायली. हिंदीमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरणाऱ्या बेला शेंडेनं मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं. अजय अतुलच्या नटरंग या सिनेमाच्या माध्यमातून अप्सरा आली आणि वाजले की बारा या लावण्यांच्या माध्यमातून तिनं रसिकांना ताल धरायला लावला.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आता मात्र मराठीतही बेला शेंडे व्यतिरिक्त दुसरी कोणतीही आघाडीची गायिका आसपास दिसत नव्हती. बहुतांश सिनेमांमध्ये अनेक नायिकांचा आवाज ठरलेली बेला शेंडेनं अविनाश, कौशल, अजित यासारख्या अनेक संगीतकारांसोबत गाणी गायली. ग्लॅमरस जगामध्ये वावरणारी ही एक साधी बोळी नायिका खरं तर कुटुंबात रमणारी आहे. तिला जेवण बनवण्याची आवड आहे आणि म्हणूनच कधी फावला वेळ मिळाला तर तिला वेगवेगळे पदार्थ बनवून खायला आवडतात. चित्रपट सृष्टीमध्ये पार्श्वगायन करणाऱ्या बेलाला मदन मोहन, शंकर जयकिशन आणि RD बर्मन यांची गाणी प्रचंड आवडतात आणि म्हणूनच बेला के फूल यासारख्या कार्यक्रमातून तिने या संगीतकारांची अनेक गाणी रसिकांसाठी सादर केली. तर बहीण श्रावणीसोबत संगीत सरिता हा अनोखा कार्यक्रम रसिकांच्या भेटीस आणला.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. मराठीमध्ये स्वप्नील असो, डॉक्टर सलील कुलकर्णी किंवा हिंदीमध्ये सोनू निगम, साधना सरगम आणि कविता कृष्णमूर्ती यासारख्या अनेक गायकांसोबत गाताना तिला निराळाच आनंद मिळतो. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडी यासारख्या विविध भाषांमध्ये आपल्या गायकीने अनेक गाणी स्वरबद्ध करणाऱ्या बेलाला उर्दू शिकण्याचीही हौस आहे. त्यासाठी तिने उर्दूचे धडेही गिरवले, ते आपल्या वडिलांकडून. हा खेळ सावल्यांचा, कृष्णकळी, झाले मोकळे आकाश यासारख्या मालिकांसाठी पार्श्वगायन करणाऱ्या बेलानं तुह्या धर्मकोणचा या चित्रपटात खुरखुऱ्या हे गाणं इतक्या सुरेलरित्या गायलं की या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तो 2014 साली.
1: ता ता ता ता ता ता ता ता धकटी तक तांग धकटी तक तांग दिन तक दिन.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। शंकर महादेवांच्या ब्रेथलेस सॉन्ग प्रमाणेच मराठीत कन्हेरीची फुलं या अल्बम मध्ये एक मराठी ब्रेथलेस सॉन्ग गाऊन तिनं नवा विक्रम रचला।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. आजवर अनेक पुरस्कारांवर मोहर उमटवणाऱ्या बेला शेंडेच्या आगामी वाटचालीसाठी रेडिओ तेरणाकडून मनपूर्वक शुभेच्छा. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. मंडळी, आजच्या आपल्या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे हिचा सांगीतिक प्रवास आपण जाणून घेत आहोत. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात 1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in.

0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

रतम रन रन रन रन रन रन रन रन रन रन रन रन

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: सागर बन गई वो हम सफर, वो मेरे साथ हो गई एक अजनबी हसीना से मुलाकात हो गई।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: ए, क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना कुछ तो।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.
1: ये क्या हुआ, कैसे हुआ, कब हुआ, अब क्या सुनाए.

उडाल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।